आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सर्वांना माझा नमस्कार आणि सुप्रभात. श्रोते हो, आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 23 आषाढ, शके 1948 अर्थात 14 जुलै 2026. सकाळचे ठीक 5:58 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत.

शादी होत अपन तुलशीराम बुवा दीक्षित मारुती बुवा बागडे आणि स्नेहल भटकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं स्नेहल भटकर यांचं.

श्रोते हो, आताच आपण आशा भोसले आणि सहकारांच्या स्वरात पी सावळाराम यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं आदिल अहमद यांचं. श्रोते हो, आताच आपण भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकलात.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 झालेले आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आणि विचारपुष्प यामध्ये आपण ऐकाल समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आणि आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आपण जाणून घ्याल आजचे दिनविशेष. 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तसंच 8:00 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 7:40 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 7:45 आपण आनंद घ्याल नाट्य संगीताचा. 8:40 आपण ऐकाल लोकसंगीत. ठीक 10:00 विविधांतर्गत आपण ऐकणार आहात नमस्कार अमरावती हा कार्यक्रम. यात सॉफ्ट स्किलमधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद विशाल हेडा अमरावती यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत भाग 2 आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैया लाल टेकाम. 10:30 आणि गीतगंगा हा मराठी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 स्मृती गंध हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम

0: आकाशवाणी कुशकल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. हे होते आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या म्हणजेच 15 जुलै रोजी प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. उद्या सकाळी ठीक 6:05 आणि भक्ती संगीत आपण ऐकू शकाल. त्यानंतर 6:40 आणि विचारपुष्प यामध्ये आपण ऐकल लोककलावंत शाहीर विठ्ठल उमग यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आणि दिनविशेष आपल्याला ऐकता येईल. साथ 25 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 आणि सुगम संगीत आपल्याला ऐकता येईल. त्यानंतर 8:40 आणि जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 10:00 विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन केलं आहे समिदा खाकरे यांनी आणि सादर करते आहेत भैयालाल टिकाम. 10:30 आणि गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 आपकी फरमाइश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. त्यानंतर 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आणि 1:00 ते 11:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती आज आणि उद्या प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया विचारपुष्प यामध्ये समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्याय यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हा ध्येयवाद जीवनभर जोपासणारे बुद्धी प्रामाण्यवादी समाज सुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांचं व्यक्तिमत्व संस्मरणीय आहे. अवघं 39 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या आगरकरांनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, शेती, व्यापार, स्त्री सुधारणा, साहित्य, राजकारण, धर्मसुधारणा, स्वातंत्र्य, विवाह संस्था, कुटुंब संस्था अशा अनेक विषयांवर स्वच्छ, स्पष्ट, सुधारणावादी आणि इष्ट विचार मांडले ते प्रेरणादायी आहेत. कौटुंबिक दारिद्र्याशी झुंज देत आगरकरांनी MA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आपल्या आईला निक्षून सांगितलं, आई आपल्या मुलाला मोठ्या पगाराची नोकरी लागेल असं तू समजत असशील, परंतु तुला सांगून टाकतो की विशेष संपत्तीची आणि सुखाची हाव न धरता मी फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार. गोपाळ गणेश आगरकर यांनी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांना महत्त्व दिलं. त्यामुळंच लोकमान्य टिळकांशी त्यांचा वादविवाद झाला. बुद्धिवादाच्या आधारे सर्वांगीण सामाजिक सुधारणा सांगणारे आगरकर स्वातंत्र्याकांक्षी आणि तितकेच राष्ट्रप्रेमीही होते. जन्माधिष्ठित जातीव्यवस्था आणि धर्मसंस्था यामुळं मानवी जीवन उद्ध्वस्त होत असल्याची खंत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. जीवनातील सर्व प्रश्नांचा विचार हा बुद्धीचा निकष लावून केला पाहिजे यासाठी त्यांनी अनेक सामाजिक विकृतींवर, रूढी परंपरेंवर शब्द प्रहार केले. आगरकरांचं वाचन, लेखन, चिंतन आणि कार्य नवतेचा शोध घेणारं होतं. त्यांच्या मनावर पाश्चात्य सुधारणावादी विचार

0: त्यांचा प्रभाव होता. ऑगस्टस कॉम्प्ट, जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर यांचं लेखन त्यांनी मनापासून वाचलं होतं. पुण्यात त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत सहभाग घेतला. निरक्षर समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे ही त्यामागील भावना होती. आगरकरांच्या वडिलांचं लवकर निधन झालं. आई दारिद्र्यात दिवस कंठत होती. इंग्रजी राजवटीत आपलं दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, शोषण आणि दुबळेपणा संपवायचा असेल तर सामाजिक सुधारणांना प्राधान्य द्यायला हवं असं ते मानत होते. गोपाळ गणेश आगरकरांनी केसरी, मराठा या वृत्तपत्रांमधून सामाजिक सुधारणांचे प्रभावी विचार मांडले. वृत्तपत्रांचे संस्थापक, संपादक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, कर्ते सुधारक, स्त्री हक्काचे प्रखर पुरस्कर्ते, शेती सुधारक, स्वदेशी व्यापाराला प्राधान्य देणारे, उदारमतवादी, देशभक्त, सृष्टी, संस्कृती, साहित्य, भाषा, व्याकरण या बाबतीत गुणवत्तापूर्ण लेखन करणारे आणि परखड विचार मांडणारे तत्ववेत्ते म्हणून आगरकरांची कामगिरी बहुअंगानं लक्षात घेतली पाहिजे. ब्रिटिशांनी अनेक मार्गांनी भारताचं आर्थिक शोषण केलं. आगरकरांनी या अर्थशोषणावर प्रखर भाष्य केलं. स्वदेशीला, व्यापाराला, औद्योगिक प्रगतीला आणि शेती सुधारणेला प्राधान्य दिलं. आगरकरांचे विद्यार्थी असलेले केशवसूत आणि हरिभाऊ आपटे यांनी पुढं आगरकरी सुधारणावादाला आपल्या लेखनातून प्रतिष्ठा मिळवून दिली. आगरकरांनी धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम या चार पुरुषार्थांना महत्त्वाचं मानलं. परंतु त्यात त्यांनी धर्म आणि मोक्ष यांना अधिक प्राधान्य दिलं. भारतीय संस्कृतीतील नीतिमूल्य जपण्याचा विवेकवादी भूमिकेतून पुरस्कार केला. जाती संस्थेमुळं समाजात विषमता निर्माण होते. धर्मातील खुळ्या, बुरसटलेल्या जुन्या परंपरांमुळं मानवी जीवन गंजून जातं. देव न मानणारा देव माणूस असं आगरकरांचं व्यक्तिमत्व समर्पणशीलतेचा एक आदर्श आहे.
1: श्रोते हो, आताच आपण विचारपुष्प यामध्ये समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन ऐकलत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेघाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गजकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गजकर्ण आजार आहे. हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजावणार आहे की गजकर्ण असतं काय. गजकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं, जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांडण्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकार शक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं. तर चेहऱ्याला काय येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला अशाने त्याला सबसाइड व्हायच्या ऐवजी अॅग्रिवेट होतं. त्यामुळे

0: अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शन साठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते? 2 टाइम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते अॅग्रिवेट होतं, कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाइम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगल मध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे, फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं एसी कूलर कंपल्सरी वापरा, जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करवा.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्य ज्ञान संपदा या कार्यक्रमा अंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गज कर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: प्रकारे श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रवाहित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 मध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुका मेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावी.

0: पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्यासोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे, जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावर जे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश पाऊस पडत आहे तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुपबरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील पर्यटन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

जागतिक बुद्धिबळ महासंघाद्वारा संदीप चंदा यांना ग्रँड मास्टर पुरस्कार मिळाला, तो 2003 साली. 2013 साली डाक तार विभागाची 160 वर्षापासूनची तार सेवा बंद झाली. ती याच दिवशी थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचा टेंबू कराड येथे जन्म झाला, तो 1856 साली. महानुभाव वाङ्मयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म 1884 साली झाला. भारतीय कवी आणि लेखक गारिमिला सत्यनारायण यांचा जन्म 1893 साली झाला. टॉम अँड जेरीचे चित्र काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म 1910 साली झाला. संगीतकार रोशनलाल नागरथ उर्फ रोशन यांचा जन्म 1917 साली झाला. केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म 1920 साली झाला.

जगातील पहिली एकट्याने मानव शक्ती प्रदक्षिणा पूर्ण करणारे एरडन उरुस यांचा जन्म 1961 साली झाला. भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धनगोपाळ मुखर्जी यांचे

निधन 1936 साली झाले. योगी आणि आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन 1963 साली झाले. संगीतकार मदन मोहन यांचे निधन 1975 साली झाले. करवीर संस्थांच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणे साहेब यांचे निधन 1993 साली झाले. हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन 2003 साली झाले. याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्राध्यापक राजेंद्र सिंग उर्फ रज्जू भैया यांचे निधन याच दिवशी झाले. सर्वोच्च न्यायालयाचे 16वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन 2008 साली झाले.

0: स्वातंत्र्य, बंधुभाव आणि समतेचा आदर्श घालून देणारी फ्रेंच राज्यक्रांती ती याच दिवशी झाली, म्हणजे 1789 साली. तर श्रोते हो, असे होते आजचे दिनविशेष. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेघाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
0: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
0: आजच संपर्क करा।

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ. हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंट

0: जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
2: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र.

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: थोडं गोड, थोडं तिखट, थोडं कडू, थोडं आंबट, थोडं खारट, थोडं तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी. आयुष्यात चव येईल ऐकून गाणी, म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी, सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.
2: फूल खिलते हे बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाती.

0: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले। इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले। निसर्ग हा म्हणून कोपला, त्याची जाणीव ठेवा। श्रोतेहो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
2: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
0: सकाळचे 7:10 झाली आहेत। प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा। सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर। आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले। परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते। प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते। शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते। यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छतेसाठी निधी उभारले आहेत। यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी

0: सांगितलं. यासाठी 90,000 कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. या अंतर्गत खरीप हंगामातील 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा ऍग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे. राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद असलेल्या वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 वसतिगृह असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही, तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर काल एक नवा विक्रम नोंदवला गेला. दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचा 3रा क्रमांक आहे. 2014 ते 2019 या कालावधीत पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले वसंतराव नाईक यांच्यानंतरचे ते 2रे मुख्यमंत्री आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नाशिक जिल्हा हा खरीप पिकांचा मानला जातो. यंदा खरीप हंगामाचं 6,40,550 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. मात्र जून महिना कोरडा गेला, त्यानंतर 11 जुलैपर्यंत केवळ 2 वेळाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे यंदा पेरणीच्या कामांनी हवा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2,80,000 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे खरीपाचा हंगाम यंदा लांबणार असं दिसत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या पावसानंतर पेरणीत वाढ झाली. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीला वेग आला होता, मात्र पावसाने पुन्हा मोठा खंड दिला. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% पेरण्या झाल्या असून इतर तालुक्यांमध्ये संथ गतीने पेरणी सुरू आहे. यंदाच्या खरीपातही मका तसेच सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये मका आणि सोयाबीनची पेरणी केवळ 10 ते 12% इतकीच झाली आहे. आता पुन्हा पावसासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: राज्यातील नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी येत्या 20 जुलैपासून सैन्य अग्निवीर भरती मेळावा सुरू होणार आहे. हा मेळावा ठाण्यातल्या मुंब्र्यामधल्या मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार असल्याचं सैन्य भरती कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशन मधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारं अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान काल सकाळी सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. राजश्री भोसले, माधवी सरवडे, नंदा पवार अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावच्या रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. या अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रीरामपूरमध्ये एका तरुण हॉटेल

0: व्यावसायिकाची किरकोळ कारणामुळे गुंडांनी हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत श्रीरामपूर बंद पुकारला आहे. या गुंडावर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटन स्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, व्यावसायिक अशा 25 जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1985 ते 1995 या काळात तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सद्गरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. स्मृती मंधानानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज।
3: एक हा आवाज आणि एक हा आवाज

आणि हा आवाज. गेल्या 75 वर्षापासून आपल्या मनात रुंजी घालतोय. ऐकत रहा अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर.

0: जीवनाची गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्झ वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
0: सूर्याने तोंडावरचं अंथरुण दूर केलंय. क्षितिजावर पसरलीये सुंदरशी चादर. दूर एका वासुदेवाचा गजर. ओव्यांचे सूर जात्यावर. पक्षी गातात सुंदर गाणी. तुमची नाही, माझी नाही, आपणा सर्वांची आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:25 झाली आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:25 झालेली आहे. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मी दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतले. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्यात

करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षासाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर.

0: जे सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर.
1: नमस्कार सर.
0: दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे, तरुण पिढी आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकही काढत आहे, पण तरीही अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
2: तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे, आणि ती संख्या ना शब्दाने वाढणार नाहीये, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय आहे, याच्यातनं नोकरीपेक्षा आम्हाला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
1: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं.
2: नाही, बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एलनिनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणार आहे, सॉल्व्ह करणार आहे, तर असं अजिबात नाही आहे, एक चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काय काय गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दांनी हा प्रश्न सुटणार नाही, आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच, म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे, आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील, ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय मी म्हणतोय माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
1: सगळे शेतीकडे वळतील. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
2: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात टिपिंग पॉइंट, म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉइंटला न्यायचंय की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील, मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन, कापूस, जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत. आणि तेव्हाच शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
1: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
2: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच आहे, पण तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं, आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल

0: स्किल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात आता, म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही फील्डवरनं एकदा, मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या,
1: नक्की
0: तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप, आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत. समाज म्हणून, म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत. कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे. गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशनच होईल, पण ते जे
1: जीवनशैली
0: जे
1: तशी
0: ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला
1: नाही.
0: नाहीये. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच, पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या.
1: तिचा मानसिक विकासही होतो
0: आणि
1: याचा.
0: अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून
1: वाह
0: ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी, स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचा एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोजो रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी
1: अगदी
0: अगदी.
1: खरं सर.
0: आणि
1: आता
0: त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम.
0: कॅटलिस्ट कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान, जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी इथं एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक

तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: हॅलो राजेशजी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चढकाल. 10 लाख द्या, वाचाल.
2: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
2: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
2: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
2: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 7:41 झाली आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
8: नमस्ते.
7: खर तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
8: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ID प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण ID प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर ID प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरिफाय

0: साईडचा टिक मार्क घेतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91, 1800 267 79 91, 1800 267 79 91, आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासन आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचा एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91, 1800 267 79 91, 1800 267 79 91, वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

श्रोते आताच आपण अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते आता ऐकूया नाट्य संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशालता यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, आताच आपण राम मराठे यांच्या स्वर आणि संगीत असलेलं हे नाट्यपद ऐकलं. शब्दरचना होती योगिनी जोगडेकर यांचं.

श्रोतेहो, आताच आपण आशा खाडीलकर यांच्या स्वरात अण्णासाहेब किर्लोस्कर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं गोविंद पटवर्धन यांचं. श्रोतेहो, आताच आपण नाट्यसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 8 वाजतायत. थोड्यात थोड्यात ऐकूया समाचार प्रभात. त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू. 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेर परीक्षेसाठी उमेदवारांच्या OMR शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विना परतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा

उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुसच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फू क्वाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक

फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू. 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, हो, सकाळचे 8:41 झाले आहेत. आता ऐकूया लोकसंगीत.

श्रोते हो, आताच आपण सावरखेड एक गाव या चित्रपटातील हा गोंधळ ऐकलात. अजय गोगावले यांचा स्वर होता, दासू यांची शब्दरचना आणि संगीत अजय अतुल यांचं.

श्रोते हो, आताच आपण सर्जा या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा स्वर होता. नाधो महानोर यांची शब्दरचना आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

श्रोतेहो, आताच आपण सुशीला या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा स्वर होता. जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना आणि राम कदम यांचं संगीत. श्रोतेहो, आताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या कमर्शियल ब्रेक नंतर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
4: श्रोतेहो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद तुळजापूरकर हेडा यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
5: श्रोतेहो, नमस्कार. अमरावती कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं परत एकदा स्वागत. आणि दुसरा भाग मी याकरता म्हणतोय की आज आपल्यासोबत परत एकदा कालच्याच पाहुणे आहेत सॉफ्ट स्किल ट्रेनर वरद तुळजापूरकर हेडा. आणि विषय तुम्हाला माहितीच आहे, आपण छान गप्पा काल त्यांच्याशी मारल्या होत्या सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर. परत एकदा वरद मॅडम तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमावर.
6: थँक्यू.
5: आणि आपण काल जे थांबलो होतो ते बॉडी लँग्वेज या विषयावर येऊन आपण काल थांबलो होतो. मला आज खर तर तुम्ही ज्या पद्धतीचं मार्गदर्शन काल केलं त्याच्यातून आमच्या श्रोत्यांना कदाचित एक उत्सुकता तयार झाली असेल की मग मॅडम याचं ट्रेनिंग देतात का.
6: बरोबर.
5: तर मग थोडस आम्हाला ते पण सांगा ना, तुम्ही ट्रेनिंग याचं जे देता प्रशिक्षण अनेक ठिकाणी तुम्ही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जाता सगळीकडे जाता आणि अमरावतीमध्ये साधारण कुठे तुम्ही ट्रेनिंग देता आणि आमच्या श्रोत्यांपैकी जर कोणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यांनी काय करावं या प्रश्नांचं आम्हाला थोडस उलगडा करून सांगा.
6: बरोबर. मी दोन्ही एरियाज मध्ये वर्क करते, म्हणजे मी अकॅडमिक्स मध्ये पण आहे, म्हणजे एज्युकेशन मध्ये पण आहे आणि मी कॉर्पोरेट ट्रेनिंग पण घेते. जे स्टुडंट्स आहेत जे शिकतायत त्यांच्यासाठी माझे कोर्सेस असतात सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंगचे. कॉन्फिडन्स बिल्डिंगचं मॉड्यूल असतं किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं मॉड्यूल असतं. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये मी जाते ट्रेनिंगसाठी. सो इथे मी एम्प्लॉई ट्रेनिंग्स घेते. तर एम्प्लॉई ट्रेनिंग्सची काय गरज आहे हॉस्पिटल्समध्ये? फॉर एक्झाम्पल, बरेच पेशंट्स येतात, त्यांचे रिलेटिव्ह येतात, त्यांना कसं हँडल करायचं, किंवा बरेचदा लोक भांडतात किंवा नावं ठेवतात किंवा हल्ला करतात, त्यांना कसं हँडल करायचं. बऱ्याचदा टीम मध्ये आपापसात प्रॉब्लेम्स असतात लोकांचे, एम्प्लॉईजचे, त्यांच्या कंप्लेंट्स किंवा ग्रीव्हियन्स कशा हँडल करायच्या, टीम मध्ये कसं काम करायचं, लीडरशिप, जे मॅनेजर्स असतात त्यांचं वेगळं ट्रेनिंग घेते मी की तुमच्या अंडर जे लोक काम करतायत त्यांना एम्पथेटिकली म्हणजे समजून घेऊन कसं काम करून घ्यायचं. आजकाल कोणीच कोणाचं ऐकत नाही, अरे रवी

0: चालत
1: खरं
0: नाही.
1: आहे, खरं आहे.
0: मग जर अरेरावी करायची नाही किंवा रागवायचंच नाही, एकदा कोणाला रागवलं तर एम्प्लॉई म्हणतो मी उद्यापासून कामावर येत नाही, मग या गोष्टी कशा हँडल करायच्या, अँगर मॅनेजमेंट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग मी घेते.
1: तुम्ही एक छान उल्लेख केला अँगर मॅनेजमेंट. रागावर नियंत्रण करण्याकरता काय सांगितलं जातं, म्हणजे तुम्ही काय सांगता लोकांना?
0: रागावर नियंत्रण करणे हे अनेक लोकांना अशक्य असतं, पण त्यामुळे आपल्या रिलेशनशिप्स वर्कप्लेसवर आणि पर्सनल लेवलवर पण खूप दुखावल्या जातात. पण राग आत ठेवला तर तो पण आपल्या हेल्थसाठी बरोबर नाही, मग करायचं काय? माझं हे मत आहे की राग हा खूप पोलाईट आणि चांगल्या रीतीने बाहेर पडला पाहिजे,
1: शांततेने व्यक्त झाला पाहिजे.
0: शांततेने व्यक्त झाला पाहिजे. एक उदाहरण देते. एकदा असं झालेलं की आम्ही सगळ्या मैत्रिणी कुठेतरी रेस्टॉरंटला गेलेलो आणि तिथे एका मैत्रिणीने काहीतरी गमतीतच मला असं काही म्हटलं जे मला अजिबात आवडलं नाही किंवा ज्याचा मला खूप राग आला. माझ्या प्रोफेशनच्या विषयी होतं आणि जे काही असेल ते. आता राग खूप आलेला, पण जर जर तो तिथेच व्यक्त केला गेला असता तर तिथलं एन्व्हायरमेंट जे आम्ही गंमत जम्मत करत होतो ती सगळी बिघडली असती.
1: खरं आहे,
0: बरोबर आहे. आणि खरं तर दुसऱ्यांचा राग हा बऱ्याच जणांसाठी एंटरटेनमेंटचा पार्ट असतो. ते बघ तिला राग आलाय, बघ तिचा चेहरा बघ, त्या दोघींमध्ये नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालाय.
1: गॉसिपिंग सुरू होतं.
0: करेक्ट. मी तिथे काहीच रिॲक्ट नाही केलं, पण त्याच क्षणी माझ्या चेहऱ्यावरून मैत्रिणीला कळलंही असेल की काहीतरी झालेलं आहे. नेक्स्ट डे मी मैत्रिणीला कॉल केला आणि तिला सांगितलं की हे बघ, काल जे तू असं सगळ्यांसमोर बोलली ना ते मला नाही आवडलं.
1: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तुम्ही बोलल्या नाही, दुसऱ्या दिवशी तिच्याशी शांतपणे?
0: नेक्स्ट डे मी कॉल करून तिला सांगितलं की मला हे आवडलं नाही, नेक्स्ट टाइम हे बोलण्याआधी नक्की विचार करशील. ओके, त्याने मी हर्ट झाले आहे, माझा राग होता, पण मी तो ह्या प्रकारे
1: माध्यमातून व्यक्त केला.
0: राग हा पोलाइटली व्यक्त झाला पाहिजे हे माझं मत आहे. हे प्रत्येक ठिकाणीच पॉसिबल होत नाही, पण पेशन्स हा असलाच पाहिजे.
1: खरंय. आणि मला असं वाटतं की त्या रागातून आपण दुसऱ्यावर जेव्हा खूप रागाने व्यक्त होतो तेव्हा आपलंही काहीतरी आतल्या आत हानी होतच असते.
0: करेक्ट.
1: हाही भाग होतच असतो.
0: बरेचदा ज्यावर ज्याच्यावर राग आला आहे त्याला फरक पण पडत नाही, पण आपल्याला असा फरक पडतो की रात्रीची झोप जाते.
1: खरं खरं. म्हणजे एक तो स्वभाव असतो की आपण दुसऱ्याला वाईट बोलून दिलं तरी आपल्याला वाईट वाटत राहतं की अरे हे माझं चुकलं तर नाही.
0: करेक्ट.
1: तर हे पण एक, त्यामुळे तुम्ही छान सांगितलं की माध्यम काय तुमचं व्यक्त होण्याचं, राग व्यक्त करण्याचं. मंडळी, खरं तर यानंतर तुम्हाला जर कशाचा राग आला तर वरद मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने अगदी तो व्यक्त करा. आणि
0: एक अजून इथे ऍड करू इच्छिते मी,
1: अगदी अगदी,
0: की आपले कुठलेही इमोशन्स चॅट वर, व्हॉट्सअप वर किंवा मेसेजेसच्या माध्यमातून व्यक्त करू नये, कारण की त्यात मिसअंडरस्टँडिंग जास्त होतात.
1: खरंय.
0: मग तो राग असो किंवा लोभ.
1: आणि तसं म्हणतात की गैरसमज एकदा झाला की न बोललेले वाक्य ऐकायला यायला लागतात.
0: करेक्ट. मिसअंडरस्टँडिंग इज अ चेन.
1: खरं खरं.
0: ती चेन बनत जाते.
1: न घडलेल्या गोष्टी पण वाटायला लागतात.
0: ज्या पण भावनांची क्लॅरिटी करायची असेल ती संवादानी आणि फेस टू फेस संवादानी साधावी.
1: मला खरं तर तुम्हाला करिअरकडे परत एकदा आणायचं आहे की करिअरच्या प्रगतीसाठी सॉफ्ट स्किल कशा प्रकारे मदत करतं याबद्दल आम्हाला सांगा.
0: सगळ्यात पहिले मी बोलीन जॉब सिक्युरिटी बद्दल. जेव्हा आपण करिअर बद्दल बोलतोय ना तेव्हा आपल्याला जॉब सिक्युरिटी हवी असते.
1: खरं.
0: जिथे आपण जॉब करतोय तिथे आपण जर मला सोडायचं आहे तेव्हा मी सोडू शकते, पण मला जर तिथे टिकून राहायचं आहे तर तिथे सॉफ्ट स्किल्स अप्लाय करणे गरजेचं आहे. म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. वर्क प्लेसमध्ये प्रॉब्लेम्स इश्यूज हे येत असतात, त्यांना सॉल्व्ह करण्याची पद्धत, करेक्ट आणि टाइमली डिसिजन्स घेणे, त्याला म्हणतात डिसिजन मेकिंग. ते साऊंड असलं पाहिजे, सॉफ्ट स्किल्सचा पार्ट आहे. मग आहे नेगोसिएशन, म्हणजे कन्व्हिन्स करण्याच्या स्किल्स. ह्या सगळ्या गोष्टींसाठी कम्युनिकेशन हे तुम्हाला लागणारच आहे, पण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा डिसिजन मेकिंग सुद्धा एक कौशल्य आहे. टीमवर्क, करिअरसाठी टीमवर्क हे खूप महत्वाचं आहे. मी माझं काम चांगलं करते पण माझ्या टीममध्ये जर कोणी चांगलं करत नसेल काम, किंवा मला कोणी पटत नसेल, आवडत नसेल, पण तरी त्या व्यक्तीबरोबर जमवून ठेवणे. ओके,
1: हे खरंच महत्वाचं आहे.
0: माझा टीम मेंबर, माझे कलीग सपोज माझ्या समोर आले आणि मला असं वाटलं की अरे बापरे आता हे आले, यांना तर मला आज पाहायचंच नव्हतं, यांना त्यांचा चेहराच पाहायचा नव्हता, यांच्याबरोबर मी कामच करू शकत नाही, अरे बापरे कायच करू मी, हा जर विचार मनात आला तरी जेव्हा आपण असं रिॲक्ट करतो, अरे वा सर, गुड मॉर्निंग, कसे झाली तुमची ट्रिप, तुम्ही काल ट्रिपला गेला होतात, कसं झालं?

0: अरे वा, चला आपल्याला ते काम करायचं आहे, हे ज्याला जमलं त्याचा जॉब सिक्योर आहे.
1: खरंय,
0: हे सगळं सॉफ्ट स्किल आहे.
1: म्हणजे अगदी आता तो आला तर ते चेहऱ्यावर दिसायलाच नको आणि तुमच्या मनातही तसं काही असंही वाटायला नको, अशा पद्धतीने तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे.
0: करेक्ट.
1: क्या बात आहे. इमोशनल इंटेलिजन्स हा एक एक छान शब्द तुमच्या सॉफ्ट स्किलमध्ये येतो, तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय आणि ते विकसित जर करायचं असेल तर ते कसं करायचं, असा एक दुहेरी प्रश्न आम्हाला आहे, तर याला काय सांगाल?
0: अनेक वर्षी इमोशनल इंटेलिजन्स हा कॉन्सेप्टच नव्हता, कारण आपले जे आई वडील किंवा आजी आजोबा या लोकांना कधी कोणाकडे जावं लागलं नाही आपले इमोशन्स हँडल करायला, किंवा कधी कुठल्या मोटिवेशनल स्पीकरला फॉलो करावं लागलं नाही. इमोशनल इंटेलिजन्स हा एक न्यू कॉन्सेप्ट आहे. जेव्हा लोक आपले इमोशन्स मॅनेज करू शकत नाही तेव्हा वर्क प्लेसवर आणि पर्सनल लेवलवर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स येतात. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ अवेअरनेस, सोशल स्किल्स ज्याला आपण म्हणतो. ओके, इमोशनल इंटेलिजन्सची गरज कधी पडते? जेव्हा आपण डील करतोय दुसऱ्या लोकांशी. एकटे आहात तर तुम्हाला तुमचे इमोशन्स मॅनेज करायचे, पण जेव्हा तुम्ही टीममध्ये आहात, तुम्ही लोकांमध्ये बसले आहात, तेव्हा तुम्हाला तुमचे इमोशन्स इंटेलिजंट होऊन मॅनेज करायचे आहेत. सो स्वतःला रेग्युलेट करणे, या विषयावर खूप बोलायचं आहे, मला सांगायचं आहे तुम्ही कसे चुकले आहात, तुमचे विचार किती चुकीचे आहेत, हे डिसिजन्स बिलकुल बरोबर नाही आहेत, पण हे कसं मांडायचं आहे समोर, ते आहे इमोशनल इंटेलिजन्स. फॉर एक्झाम्पल, सर आपण हा विषय काढलाच आहात, तर याबद्दल जे आपले विचार आहेत, तुमचे विचार आणि माझे विचार थोडे वेगळे आहेत, तर मी माझे विचार समोर ठेवू शकते. हा जो डिसिजन आपण घेतोय ना या बाबतीत, हा जर असा घेतल्या गेला तर जास्त बेटर होईल, असं जर तुम्ही बोलत असाल ना, याचा अर्थ आहे की तुमचा जो काही अँगर आहे किंवा तुमचा जो चलबिचल आहे मनातली, तुम्ही हँडल करून समोर ठेवत आहात, त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. मॅच्युरिटीनी बोलण्याचा इम्पॅक्ट जास्त होतो.
1: मॅडम छान वेळ झाली आहे, परत एकदा तुमच्या आवडीचं एक गाणं आमच्या श्रोत्यांना ऐकवून, तर कुठलं गाणं सुचवाल?
0: मला धुरंधर सिनेमातलं गहरा हुआ हे गाणं ऐकवा तुम्ही.
1: मलाही आवडतं हे गाणं, आणि या नवीन पिढीचं हे गाणं आहे ज्याला काय जेन झी असं म्हणतात,
0: बिलकुल
1: त्या पिढीचं हे गाणं आहे, तर ऐकूयात मित्र हे गाणं गहरा हुआ.

0: खूप जणांना हा प्रश्न असतो की मला नाही नाही म्हणतायत, माझाही आहे म्हणजे ही अडचण असतेच की नाही कसं म्हणायचं. आणि मग हे म्हणण्याच्या न म्हणता येण्याच्या नादामध्ये आपण आपलं आर्थिक नुकसान करून घेतो, आपलं मानसिक नुकसान करून घेतो, आपल्या वेळेचं नुकसान करून घेतो. कसं म्हणायचं नाही,
1: करेक्ट, हाऊ टू से नो,
0: हाऊ टू से नो,
1: खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. जसं तुम्ही म्हटलं, आपण बरेचदा स्वतःलाच विसरून जातो, स्वतःच्या प्रायोरिटीज विसरून जातो, आणि आपण कोणीही काहीही मदत मागितली किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आपण हो म्हणतो, आणि मग आपण विचार करतो की हे तर मला नकोच होतं किंवा हे मला करायचंच नव्हतं. सो आता नाही आपण म्हणू शकत नाही याचा रूट कॉज आहे इनसिक्युरिटी. मला इनसिक्युअर वाटतं, मी माझ्या मैत्रिणीला जर नाही म्हटलं तर ती मैत्री तोडेल, किंवा ती विचार करेल ही अशीच आहे, किंवा ती मला जज करेल. ओके, ही आहे इनसिक्युरिटी. त्यामुळे आपण नाही म्हणू शकत नाही. वर्क प्लेसमध्ये नाही म्हणायचं नाही आहे, कारण जर मी नाही म्हटलं तर माझा जॉब गेला तर, किंवा माझ्या बॉसनी माझ्याबद्दल चुकीचा विचार केला तर. आता नाही म्हणणे ना हे खूप कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे माझ्या मते. जनरली स्पीकिंग, जर आपल्याकडून होणाऱ्या गोष्टी असतील सिम्पल गोष्टी, तर त्याला हो म्हणायला हरकत नाही.
0: करून मला त्रास होणार नाही किंवा माझं काही नुकसान होणार नाही,
1: बिलकुल त्या करायलाच पाहिजे, वाय नॉट. पण जर मला कोणी 2000 रुपये माग, ओके, मला अगदी 2000 रुपयाची गरज आहे, मला आत्ताच्या आत्ता हवे आहेत, पण ह्याच कलीगला किंवा माझ्या मित्राला मी मागच्या वर्षी जेव्हा 2500 रुपये दिले होते ते परत मिळालेच नाही आहे, पण आता मी याला परत कसे देऊ? ओके, नाही म्हणता येणार नाही, माझा फारच जवळचा मित्र आहे, माझ्या फारच जवळची मैत्रीण आहे. अशा ठिकाणी आपल्याला स्वतःचा स्टँड घेता यायला हवा, त्याला मॅच्युरिटी म्हणतात. इथे इनसिक्युअर वाटण्याची गरजच नाही. तो मित्र, तो रिलेटिव्ह जर तुमचा खरा मित्र असेल तर तो तुम्ही नाही म्हटल्यावर सुद्धा खरा मित्रच राहणार आहे,
0: टिकून राहील असतो.
1: जर तुम्ही पैशासाठी नाही म्हटल्यावर तो मैत्री तोडत असेल तर यू डोंट डिझर्व हिम. मग आता नाही कसं म्हणायचं? अरे काय रे, तुला मागच्या वर्षी पैसे दिले होते मी, मला आत्ता आठवलं, तुम्हाला परतच नाही केलेस, काय कमाल रे तुझी, बरं जाऊ दे, ते जाऊ दे आता, ठीक आहे, ह्या वेळेस मला देता येणार नाही, माझे थोडे पर्सनल इश्यूज चालले आहेत, थोडे फायनान्शियल क्रंच आहे. आय नो तू 2000च मागतोय, पण नाही पॉसिबल होणार रे, आय एम सो सॉरी,
0: असं म्हणता आलं पाहिजे.
1: येस, इनसिक्युरिटी सोडा. ॲरोगंटली बोलायचं नाही आहे, पोलाइटली नाही म्हणायचं आहे. माझ्याकडे ऑलरेडी हे काम आहे सर, अजून एक काम देताय, मी प्रयत्न करेन, माझ्याच्यानी झालं तर मी करेन, पण गॅरंटी नाही आहे सर, हे म्हणता आलं पाहिजे.
0: म्हणजे शुगर कोटेड रिजेक्शन.
1: करेक्ट, ॲब्सोल्युटली. सो थोडक्यात कारणं सांगून आणि सेन्सिबल कारणं सांगून नाही म्हणता हे आलंच पाहिजे.
0: वरद मॅडम, ग्रूमिंग हा आपण शब्द आता या जेन झी फार आपण यांच्याकडून आपल्याला तो ऐकायला मिळतो, तर ग्रूमिंग म्हणजे नेमकं याचा अर्थ काय, आणि लागलीच अगदी आम्हाला त्याचं महत्व पण सांगता.
1: ग्रूमिंग म्हणजे इन शॉर्ट नीट नेटके राहणे, सिर से पाव तक असं म्हणतो आम्ही त्याला, फ्रॉम हेड टू टो.
0: अच्छा,
1: जे आपली हेअरस्टाईल किंवा आपण कुठलं फुटवेअर घातलं आहे हे सगळं ग्रूमिंगचा पार्ट आहे.
0: बरोबर.
1: आता आपण जेनझीजची गोष्ट करतो आहे, पण खरं तर याचं महत्व मिलेनियल्स काय किंवा आधीची जनरेशन काय, सगळ्यांना याचं महत्व आहे. आणि ग्रूमिंग ही खूप गरजेची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगते, आपण इंडियात राहतो, आपण भारतात राहतो, भारताचा क्लायमेट जनरली स्पीकिंग थोडा गरम, ह्युमिड, हॉट असाच आहे. मग बेसिक सेन्स काय म्हणतो ग्रूमिंगचा, की तुम्ही रोज आंघोळ केल्याच गेली पाहिजे, तुम्ही दिवसातून दोनदा ब्रश हे केल्याच गेलं पाहिजे. आता ह्या खूपच बेसिक गोष्टी आहेत, श्रोत्यांना वाटेल आपण हे सगळं काय बोलतो आहोत, पण ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बॉडी ओडर

0: फारच इजिली आपण घालवू शकतो.
1: बरोबर.
0: दोनदा आंघोळ करून किंवा डिओड्रंट वापरून
1: जे
0: किंवा
1: काही संसाधनं
0: साधी
1: वापरून आपल्याला
0: पावडर वापरून
1: करेक्ट.
0: ते केल्याच गेलं पाहिजे. मेन आणि विमेन, स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळ्या ग्रूमिंग टिप्स असतात. स्त्रियांसाठी नीटनेटकं राहणं, समारंभ काय आहे त्यानुसार कपडे वेअर करणं.
1: पण मला असं वाटतं स्त्रियांना हे फार सांगण्याची गरज नाही पडत, ते प्रेझेंटेबलच असतात. काय
0: फारच चांगलं जर तुम्हाला असं वाटतंय तर.
1: नाही असतात असतात, म्हणजे आपण म्हणतो की त्यांना ज्या पद्धतीने सजने धजने के लिए वक्त लेते
0: करेक्ट
1: असं म्हणतोच ना आपण.
0: पण इथे मी हे ऍड करू इच्छिते, सजने धजने की जरूरत है बिलकुल, स्त्रिया आहेत केलंच पाहिजे. पण मग ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही जर मोठे झुमके घालून गेलात किंवा तुम्ही अगदी तुम्ही तोरड्या जर घातल्यात, पायल ज्याला आपण म्हणतो, आणि त्या वाजतायत ऑफिसमध्ये, तुम्ही बांगड्या घातल्यात, तर हे ऑफिससाठी हे सगळं नाही आहे ना. एक्झिक्युटिव्ह प्रेझेन्स म्हणतात ग्रूमिंगला जेव्हा आपण वर्क प्लेस बद्दल बोलतो. सो कामाच्या ठिकाणी फॉर्मल वेअर हे गरजेचं आहे.
1: पण हा फरक करता आला पाहिजे,
0: हा फरक करता आला पाहिजे.
1: मला लग्नाला जायचं की मला ऑफिसला जायचं,
0: करेक्ट. आणि जर आपण पुरुषांबद्दल बोललो तर दाढी करणे वेळेवर, प्रॉपर केस कापणे, किंवा जी कुठली तुम्ही चष्म्याची फ्रेम वापरता आहात ती तुमच्या चेहऱ्यावर सूट होणे, तुम्ही शर्ट कुठले वापरत आहात, पॅन्ट तुमची फॉर्मल आहे का, तुम्ही शूज घातले आहेत का. सो ह्या सगळ्या गोष्टी ग्रूमिंग मध्ये येतात.
1: म्हणजे खर तर हा प्रश्न जो होता आमच्या महिला वर्गाने खास करून ऐकला असेल, आणि त्यामुळे ग्रूमिंग या शब्दाचा अर्थ आपण जे काही छान राहतो त्याला ग्रूमिंग म्हणतात हेही कदाचित तुम्हाला लक्षात आलं असेल. परत एकदा थोडस म्हणजे मुलाखतीला सामोरं जाताना आपण कोणती तयारी केली पाहिजे यासाठी काय टिप्स.
0: इंटरव्ह्यूजसाठी मला असं वाटतं प्रिपरेशन खूप गरजेचं आहे. जर मला माहिती आहे माझा उद्या इंटरव्ह्यू आहे तर 2-3 दिवसापूर्वीपासून तयारी करायची आपल्याला. सगळ्यात पहिली तयारी म्हणजे काय तर कुठल्या कंपनीसाठी तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जात आहात त्याची माहिती करून घेणे.
1: अच्छा.
0: कंपनीचे सीईओ कोण आहेत, मॅनेजिंग डिरेक्टर कोण आहेत, किंवा ही कंपनी कधी सुरू झाली, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आता प्रिपरेशन मी का सांगते, कारण परत कॉन्फिडन्स, जेव्हा आपण प्रिपेअर्ड किंवा तयारी झालेली असते तेव्हा आपला आत्मविश्वास अत्युच्च लेवलवर असतो. दुसरी गोष्ट ग्रूमिंग, तुम्ही कुठले कपडे घालून जात आहात इंटरव्ह्यूला. जनरली स्पीकिंग पुरुषांनी व्हाईट किंवा फिक्कट कलरचा शर्ट घालावा, डार्क कलरची ट्राउझर घालावी, शूज घालावं. स्त्रियांनी वेस्टर्न फॉर्मल घातलं किंवा सारी घातली किंवा सलवार सूट घातला तरी चालेल, पण तो फॉर्मल दिसणारा असावा, थोडा मेकअप असावा, फिक्कट रंगाची लिपस्टिक आणि थोडं काजळ असावं,
1: आणि तो अगदी लाईट,
0: अगदी लाईट असावा. केस बरोबर बांधल्या गेले पाहिजे, चांगले बांधलेले असावेत. प्रश्नांची तयारी, कॅन यू टेल मी अबाउट युअर सेल्फ, तुम्ही मला तुमच्याबद्दल सांगा, याची तयारी असावी. आता ह्यात तुम्ही काय काय इन्क्लूड करावं, तुमचं एज्युकेशन म्हणजे अकॅडमिक्स, तुम्ही काय शिकला आहात, तुमच्याकडे कुठल्या टेक्निकल स्किल्स आहेत, अदर स्किल्स म्हणजे तुमची स्ट्रेंथ काय आहे, जसं तुम्ही खूप चांगले डिसिजन वेळेवर घेता किंवा तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे, ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे.
1: किंवा तुमच्या हॉबीज काय आहेत.
0: हॉबीज पेक्षा मी तुम्हाला सांगेन, ह्याला हॉबीज ना प्रोफेशनल लेवलवर आपण इंटरेस्ट म्हणतो. त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही तुमचा इंटरेस्ट सांगा. पण तुम्ही जर इंटरेस्ट सांगितला आय लाईक टू प्ले ऑन मोबाईल फोन, मला मोबाईलवर गेम खेळणे आवडतं, मला डान्स करायला आवडतं,
1: त्याचा त्या कंपनीला काहीच उपयोग.
0: एक्झॅक्टली. मग इंटरेस्ट आपल्याला असे सांगायचे ज्यावरून तुमचं व्यक्तिमत्व त्यांना कळत आहे. मला क्रिकेट खेळायला आणि बघायला आवडतं, किंवा मला सिंगिंग मध्ये इंटरेस्ट आहे, मी बुक्स वाचतो, किंवा मी ट्रेकिंगला जातो, मला स्वतःच्या हेल्थ वर लक्ष ठेवायला किंवा एक्सरसाइज करायला आवडतं, अशा गोष्टी जर तुम्ही सांगितल्या तर तुमचं व्यक्तिमत्व त्यातून कळतं. सो ही इंटरव्ह्यूची तयारी झाली. आणि शेवटी सगळ्यात कामी जे येणार आहे तो तुमचा कॉन्फिडन्स आहे. तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचं कम्युनिकेशन तुमच्या कामी येणार आहे. आणि इंटरव्ह्यूजसाठी सगळ्यात मोठी गोष्ट ज्याची तयारी तुम्हाला करायची आहे ते म्हणजे हँडलिंग प्रेशर. प्रेशर सिच्युएशनमध्ये काम करता हे आलंच पाहिजे.
1: वरद मॅडम, परत एकदा तुमच्या आवडीचं एक छान गाणं ऐकूया. कुठलं गाणं सांगाल?
0: तुझ्या सोबतीचे ऋतू.
1: नवीन चित्रपट आहे,
0: सुबोध भावेचा चित्रपट आहे, फार
1: सुंदर गाणं होतं,
0: सुंदर
1: गाणी असं त्या सिनेमाचं नाव.
0: अगदी.
1: तर मित्र ऐकूया तुझ्या सोबतीचे ऋतू.

0: अप्रिसिएशन असं नेहमी म्हटलं जातं की मी खूप करतो पण मला काही अप्रिसिएशनच नाही, मला कोणी म्हणतच नाही की तू काही चांगलं केलेलं आहे. काय असतं अप्रिसिएशन? अप्रिसिएशन म्हणजे
1: अप्रिसिएशन इन शॉर्ट वर्ड्स म्हणजे कौतुक करणे.
0: आणि जे कोणालाही आवडतं,
1: कोणालाही कुठल्याही वयात,
0: खरंच आहे,
1: लहान मूल असो किंवा 70+ वृद्ध,
0: चांगल्या कामाबद्दल, चांगलं दिसण्याबद्दल, कुठल्याही.
1: आणि माझ्या मते ते व्हायलाच हवं. पण मला असं वाटतं की आपण खूप कंजूसी करतो अप्रिशिएट करण्यात. बरेचदा मनातल्या मनात वाटतं की आपल्या कलीगला हे म्हणावं, अरे यार तू किती चांगलं बोलतोस, तू किती चांगलं प्रेझेंटेशन देतोस, तुझे रिपोर्ट्स किती चांगले असतात, किंवा तू असं काय करतो की तुझे कामं असे चांगले होतात. पण आपला इगो म्हणा किंवा काहीतरी मध्ये येतं जिथे आपल्याला असं वाटतं की याला जर मी चांगलं बोललो तर ये चने के झाड पे चढ जायगा, किंवा याला चांगलं म्हटलं तर मी कुठेतरी कमी आहे.
0: इसको बड़ा कह दिया तो मैं छोटा.
1: एक्झॅक्टली. सो अप्रिसिएशन ही अशी गोष्ट आहे ना ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक किंवा पॉझिटिव्ह फीडबॅक पण म्हणू शकतो. आणि हे जीवनात सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे उत्स्फूर्त अप्रिशिएट करा. जे आवडलंय ते बोला ना,
0: आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा ना.
1: काय हरकत नाही,
0: म्हणजे पैसे खर्च होत नाहीत त्याने.
1: बिलकुल. एखाद्या बॉसनी आपल्या एम्प्लॉईला अप्रिशिएट केलं पाहिजे, एका सासूनी आपल्या सुनेला अप्रिशिएट केलं पाहिजे, पालकांनी मुलांना अप्रिशिएट केलं पाहिजे. त्यातून जे इमोशनल बूस्ट मिळतं ना, त्यातून जो कॉन्फिडन्स मिळतो, आणि मी हे पण म्हणेन की त्यांनी रिलेशन्स स्ट्रेंथन होतात, म्हणजे नाते स्ट्रॉंग होतात.
0: आणि त्या व्यक्तीबद्दल एखादी तुमच्या मनामध्ये अळी असेल तर ती पण निघून जायचं काम होऊ शकतं.
1: नक्कीच.
0: हा एक परत तुमच्या व्यक्तिमत्वातला हा एक बदल फार छान होतो.
1: छोट्या छोट्या गोष्टींचा अप्रिशिएट.
0: अगदी जाता जाता मला वरद मॅडम सॉफ्ट स्किल या विषयाकडे तरुणांनी कसं बघावं, जेन झी ज्याचा आपण उल्लेख करतो आहोत,
1: करेक्ट,
0: तर कसं बघावं तरुणांनी या विषयाकडे, काय टिप्स देत आहेत?
1: सो आपण जसं मी आधीच सांगितलेलं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट सॉफ्ट स्किल्स बेटर करण्यात जी आहे ती आहे सेल्फ लव्ह. तरुणांनी सेल्फ लव्ह किंवा स्वतःवर प्रेम करणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पेशन्स ठेवणे आणि लिसनिंग स्किल्स, म्हणजे समोरच्याचं ऐकून घेणे. नेक्स्ट आहे अकाउंटेबिलिटी, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, कामाची रिस्पॉन्सिबिलिटी घेणे, काही चुकलं आहे तरी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणे. नेक्स्ट आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन, म्हणजे दुसऱ्यांशी संवाद साधून, एम्पथी म्हणजे दुसऱ्यांना समजून घेऊन पुढे चालणे, एकत्रितपणे काम करणे, टीमवर्क. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे

0: इमोशनल इंटेलिजन्स, या टिप्स मी देऊ इच्छिते. या सगळ्या गोष्टी जर आपण हळूहळू स्वतःत इनकॉर्पोरेट केल्यात तर आपण यशाच्या दूर
1: नाही. आणि मला असं वाटतं की फक्त तरुणांनीच कशाला, तुम्ही ज्या आता टिप्स दिल्या
0: त्या
1: सगळ्या वयोगटातल्या लोकांकरता, तुम्ही स्त्री असा, तुम्ही पुरुष असा, तुम्ही कुठल्याही वयोगटातले असा, तर या टिप्स खरोखर मनापासून ज्या वरद मॅडमने दिल्या त्या जर तुम्ही घेतल्या तर मग व्यक्तिमत्व विकास कशाला म्हणतात हे तुमचंच तुम्ही एकदा आरशात बघून घ्या की आपण काय होतो आणि आता काय दिसतो आहोत. तर वरद मॅडम तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि खूप छान माहिती एका वेगळ्या विषयावर आज आपण चर्चा केली आणि नवीन विषय लोकांसमोर त्याचा उलगडा झालेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अमरावती आकाशवाणी आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
0: श्रोत्यो, आताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद तुळजापूरकर हेडा यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य

0: खूप खूप धन्यवाद अमरावती आकाशवाणी आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू सो मच. श्रोतेहो, आताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सॉफ्ट स्किलमधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद तुळजापूरकर हेडा यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवादाचा भाग दुसरा ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी, तांत्रिक सहाय्य सुनील डफडे आणि गजानन भुसकुडे यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, आताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10:31 झालेली आहेत. आता ऐकूया गीतगंगा हा कार्यक्रम. गीतगंगा श्रोतेहो नमस्कार. आजच्या गीतगंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत.

श्रोतेहोताचा आपण जय श्री शिवराम यांच्या स्वरात नाधो महानोर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं चित्रपट होता मुक्ता आणि संगीत होतं आनंद मोडक यांचं.

श्रोते हो, आता आपण श्रेया घोषाल यांच्या स्वरात गजेंद्र अहिरे यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अजय अतुल यांचं आणि चित्रपट होता नीळकंठ मास्तर.

0: श्रोतेहो, आताच आपण वैशाली सामंत आणि अशोक पत्की यांच्या स्वरात रेखा गांधेवार यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोतेहो, यासोबतच आजचा गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीत गंगा.
2: हॅलो राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
3: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
4: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
5: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा.
8: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
9: घरकुल मसाले ज्यांच्या घरी, वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
8: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत गुंजन हा कार्यक्रम.

0: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा, गीत गुंजन, गीत गुंजन।
1: श्रोतेहो नमस्काराच्या गीत गुंजन अंतर्गत स्मृती गंध या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत। श्रोतेहो आज आपण आजच्या स्मृती गंध या कार्यक्रमात ऐकणार आहोत हिंदी चित्रपट सृष्टीतील गझल सम्राट म्हणून ओळखले जाणारे मदन मोहन यांच्याविषयी आणि त्यांची गाणी आपण ऐकणार आहोत। श्रोतेहो मदन मोहन हे 50 ते 70 दशकातील अत्यंत प्रतिभावंत संगीत दिग्दर्शक होते। त्यांचा जन्म 15 जून 1924 रोजी बगदाद येथे झाला। आपल्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांना अजरामर संगीत दिले आहे। श्रोतेहो आज त्यांची पुण्यतिथी आहे, तर ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी।

श्रोते हो, आताच आपण अनपड या चित्रपटातलं गीत ऐकलं. लता मंगेशकर यांचा स्वर होता, राजा मेहंदी अली खान यांची शब्दरचना आणि संगीत मदन मोहन यांचं.

श्रोतेहो, आताच आपण चिराग या चित्रपटातलं गीत ऐकलं. लता मंगेशकर यांचा स्वर होता, मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना आणि मदन मोहन यांचं संगीत.

मनीषा भोसले यांच्या स्वरात राजा मेहंदी अली खान यांची शब्दरचनातच आपण ऐकलीत. मेरा साया या चित्रपटाला संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी.

हिरराजा या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. लता मंगेशकर यांचा स्वर होता, कैफी आझमी यांची शब्दरचना आणि मदन मोहन यांचं संगीत.

श्रोतेहो, आताच आपण मोहम्मद रफी, बालवीर आणि सहकाऱ्यांच्या सुरात हस्ते जखम या चित्रपटातलं गीत ऐकलं. कैफी आझमी यांची शब्दरचना होती आणि मदन मोहन यांचं संगीत. श्रोतेहो, इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती.

0: मोहम्मद रफी, बालवीर आणि सहकाऱ्यांच्या सुरात हसते जखम या चित्रपटातलं गीत ऐकलं. कैफी आझमी यांची शब्दरचना होती आणि मदन मोहन यांचं संगीत. श्रोते हो, इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.
1: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी. नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.
2: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी. अमरावती आकाशवाणी, गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 MHz वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आणि कार्यक्रम सुरू आहे गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम. आणि श्रोते हो, आज स्मृतिगंध या कार्यक्रमात आपण ऐकतो आहे संगीतकार मदन मोहन यांची काही गाणी. श्रोते हो, आकाशवाणीत काम करत असताना त्यांची ओळख दिग्दर्शक आणि गायकांशी झाली. 1950 आखे या चित्रपटांद्वारे त्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण केले. मदन मोहन यांना गझलचा बादशहा मानले जात असे. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील त्यांच्या गझल अत्यंत लोकप्रिय झाल्या.

श्रोते हो, आताच आपण लैला मजनू या चित्रपटातलं गीत ऐकलं. लता मंगेशकर यांचा स्वर होता, साहिर लुधियानवी यांची शब्दरचना आणि मदन मोहन यांचं संगीत.

श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात राजा मेहंदीवली खान यांची शब्दरचना ऐकलीत. मदन मोहन यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता वो कौन थी.

दुल्हन एक रात की या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. मोहम्मद रफी यांचा स्वर होता, राजा मेहंदी अली खान यांची शब्दरचना आणि मदन मोहन यांचं संगीत.

आपकी परछाई या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. लता मंगेशकर यांचा स्वर होता, राजा मेहंदी अली खान यांची शब्दरचना आणि मदन मोहन यांचं संगीत. श्रोते हो, कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता ऐकूया. वीर जारा या चित्रपटातलं उदित नारायण यांचा स्वर आहे, जावेद अख्तर यांची शब्दरचना आणि मदन मोहन आणि संजीव कोहली यांचं संगीत.

0: श्रोते हो, 2004 मध्ये आलेल्या वीर चारा या चित्रपटात त्यांच्या आधीच्या अप्रकाशित संगीत रचनांचा वापर करण्यात आलाय, ज्यासाठी त्यांना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट संगीतकार सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कारही मिळाला. मधुरता आणि भावभावनांचा उत्कृष्ट परिपोष मदन मोहन यांच्या संगीतात प्रकर्षाने जाणवतो. गझल, ठुमरी हे तर त्यांचे हक्काचे किल्लेच होते. हिंदी आणि उर्दूवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. हिंदुस्थानी वाद्यांचा सुयोग्य वापर हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. ते सतारीचे विशेष चाहते होते. श्रोते हो, संगीतकार मदन मोहन यांचं 14 जुलै 1975 साली निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूया. यासोबतच मी गीतगुंजन या कार्यक्रमातून आपली रजा घेते. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, दुपारचे 12 वाजले आहेत. आता ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: अरे बाप रे, काय झालंय काय लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा, तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कोणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसांनीच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंगवरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरे. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत. पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते, तिथे दोघ जण हमरी तुमरीवर आले होते.
0: बापरे, कशावरून?
1: कोथिंबिरीवरून.
0: काय कोथिंबिरीवरून?
1: होय.
0: काही काय बोलतेस तू?
1: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
0: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
1: प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता ताबडतोब अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे, उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे, सिग्नल लगेच सुटला पाहिजे, आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेना असं झालंय बघ.
0: आता पूर्वी बघ कसं, पोस्टकार्ड होती, पोस्टकार्ड मिळायला 1-1 आठवडा लागायचा आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असायची. नाती टिकून राहायची ग. त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय, सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिट जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो, का रे रागवलास का.
1: आणि शिवाय नेटिक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ बोलतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाही होत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
0: खरंय ग. मला ना सुखदा माझ्या लहानपणीची एक घटना आठवली. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हटलं, काका सॉरी, माझ्याकडून चूक झाली. तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले, अरे ठीक आहे, आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं. कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, विषय संपवून टाकला काकांनी.
1: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
0: आधी व्हिडिओ झाला असता. आणि मग सोसायटीच्या ग्रुप वरती मेसेज वगैरे. आणि मग ते सल्ले नको इतके, आणि चेंडू तिथेच अजून पडलेला.
1: खरंय. राग ही भावना चुकीची नाहीये, पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
0: करेक्ट.
1: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं, तुझ्या हातात निखारा धरलात तर सर्वात आधी कोण भाजेल? शिष्य म्हणाला, मी. साधू म्हणाले, राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
0: हो, आणि नंतर असंही म्हणतात, अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
1: हेतू कधीच नसतो, पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
0: कुठली गोष्ट?
1: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं. त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरमरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र

0: पत्र लिहायला बसले, पण काहीतरी दुसरं काम आलं त्यामुळे या पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
1: आठवली आठवली ही गोष्ट. परवाच जागतिक लोकसंख्या दिन झाला ना, लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग? म्हणजे बघ ना, लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले,
0: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
1: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बर का. तो ओरडत नाही, तो बोलतो, योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
0: वा खरच. अरे बेल वाजली, आता कोण आलं असेल? दार उघडतोस का रोहित?
1: अग तूच उघड ना सुखदा, मला कंटाळा आहे.
0: मुलखा तळाशी आहे. आले आले. ये.
2: हॅलो. अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटत.
1: चहा आहे पण विषय जरा कडक आहे.
2: म्हणजे?
0: अग आज की नाही रागावर चर्चा चालली.
2: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले. तर कालच ऑफिसमध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
1: काय काय काय झालं तरी काय सांग ना.
2: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
0: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
2: नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं. आणि थेट मारामारीवर आलं. आणि आवाज असा जणू दोन देशांचं युद्ध सुरू आहे.
1: बापरे. मग
2: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती. पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
0: हेच ना, अहंकार आणि राग ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
1: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
2: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेन.
0: जसं काही हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही.
1: हो, आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
2: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
0: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
1: काय ग?
0: ते म्हणतात राग आला की समज वाढवावी, आवाज नाही.
1: वा वा वा वा, हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आहे आपल्या घरामध्ये.
2: आणि आमचे आजोबा म्हणायचे तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर दोन पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
0: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणुसकी, प्रेम, करुणा, सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या.
1: तर काय, आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जपतो. नात्यांना मात्र उरखडी पडली तरी चालतात. काय गंमत आहे ना?
2: आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.
1: मग विशेष तसा आहे ना, पण एक कबुली देतो. हा, काय आहे की मला सुद्धा कधी कधी कधी कधी राग आवरत नाही.
0: कधी कधी म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबनगरीचे अवतार असतातच आसपास.
1: हो हो खरंय, पण हल्ली मी एक नियम केलाय. राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
2: कारण अति घाई संकटात नाही.
0: काही प्रश्न की नाही सोडून द्यायचे असतात.
1: हो, आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची पण संध्याकाळी चल चहा घे, जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुप मधून काढून टाका सगळे एका क्षणात.
0: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी बोलत आली. हा, बोलत आली.
1: बापरे.
0: दोन दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला.
1: बापरे.
0: आणि त्यात समोरच्या काकू जेवणाचं ताट घेऊन दारात हजर झाल्या. मी म्हटलं तुमचं तर भांडण झालं होतं ना, तर त्या काकू म्हणाल्या भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आलीये.
1: क्या बात आहे, खरंच काय सुंदर विचार आहे ग. भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आलीये. क्या बात आहे.

0: किती सुंदर आहे. पण एक सांगू, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते.
1: का ग?
0: कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात. आणि शब्दांना चेहरा नसला की ते जास्त धारदार होतात.
1: खरंच माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय, शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
2: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाईप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक मेसेज मी डिलीट करून टाकते.
1: ओ क्या बात आहे, म्हणजे मोबाईलने नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
0: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते. ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट,
1: हे पण त्यात सुद्धा गंमत असते ग. काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
2: कधी कधी की नाही, लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
1: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता? मी म्हटलं लाल. तर तो म्हणाला मग प्रेमाचा रंग कोणता? त्यावर मी काही बोललोच नाही. त्यावर तो म्हणाला, काका सोपं आहे, इंद्रधनुष्य.
0: अरे वा, काय गोड विचार आहे.
2: खरंच आहे. म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
1: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
0: आणि क्षमा मागायलाही आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल?
2: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
1: आपण आज जरा तात्विक बोलतोय का ग? काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणजे मग जरा
2: काय संबंध आहे का? म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
1: तर पूर्वी बघ, गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही. आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटणावर 10 वेळा बोट पडतात.
0: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल, एकदाच दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
1: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणूस की टिकवणं आपल्या हातात आहे.
2: काल लोकल मध्ये एक छान प्रसंग पाहिला. एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते. आणि तेवढ्यात एक 9वी 10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला, आजी इथे बसा.
0: वा, त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
1: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
2: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
0: वा वा, मस्त.
1: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो, म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
2: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते पण मनात मिळत नाही.
1: क्या बात आहे. आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
2: कसला रे?
1: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.
2: बर.
1: म्हणजे असा रांगेत आणि रांगेमध्ये थोडासा संयम ठेवायचा, वाहतुकीमध्ये हॉर्न कमी वाजवायचा आणि घरच्यांशी बोलताना मोबाईल कडे नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं शर्वरी.
0: हा संकल्प फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
2: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं प्रगल्भ होत नाही तर माणुसकीने होतो.
1: करेक्ट. आणि राग कमी झाला की घर कसं मोठं वाटतं नाही का? दिवसभर कितीही धावपळ झाली तरी दिवसाचा शेवट कसा गोड, म्हणजे चहानी निदान व्हायला हवा.
0: आणि गप्पांनी हल्ली एक गोष्ट जाणवते, आपण एकाच घरात राहतो पण निवांत बसून बोलतच नाही.
2: अगदी. प्रत्येकाच्या हाती मोबाईल, एकाच खोलीत 4 माणसं पण 4 वेगवेगळ्या जगामध्ये असतात.
1: गंमत बघ, पूर्वी घरामध्ये एकच फोन असायचा, सगळे मिळून बोलायचे. आता प्रत्येकाकडे फोन आहे पण बोलायलाच वेळ नाही.
0: खरंच. आणि म्हणूनच कदाचित मनातलं साचत राहतं, मग एखाद्या क्षुल्लक कारणावरून बाहेर पडतं.
2: म्हणजे रागाचं खरं कारण ते कारण नसतंच.
1: अगदी. राग हा बरेचदा थकव्याचा असतो, तणावाचा असतो.

0: किंवा न बोललेल्या शब्दांचाही असतो.
1: म्हणूनच मानसशास्त्रज्ञही सांगतात, राग व्यक्त करण्यापूर्वी त्यामागची भावना ओळखा. कदाचित तुम्हाला राग आलेलाच नसतो, तुम्ही फक्त थकलेले असू शकता.
0: खरंच किती मोठा अर्थ आहे यामध्ये.
1: म्हणूनच बहुतेक हसणारे लोक जास्त जगतात असं म्हणतात.
0: त्याचं कारण माहितीये का तुला?
1: काय?
0: हसताना चेहऱ्याचे कमी स्नायू वापरावे लागतात आणि रागावताना जास्त.
2: म्हणजे हसणं स्वस्त तरीही आरोग्यदायी, राग महाग आणि तब्येतीसाठी वाईट.
0: हो, आणि आजकाल महागाई एवढी आहे की राग परवडतच नाही.
1: चला, कोणी हॉर्न वाजवला तर शिवी द्यायची नाही. रोहित दादा ऐकतोयस ना?
0: ऐकतोय. आणि घरातल्या माणसाने चूक केली तर आधी समजून घ्यायचं आणि राग आला तर उत्तर देण्याआधी एक ग्लास पाणी प्यायचं.
2: यात आणखी एक गोष्ट जोडते, कुणाचं तरी मनापासून कौतुक करायचं.
0: एकदा काय 10 वेळा करे.
1: आणि घरात रोज 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायचं.
0: अरे बापरे, ठीक आहे. कारण घरामध्ये संवाद असेल तर समाजात वाद कमी होतील ना. घरात संयम असेल तर रस्त्यावर राग कमी होईल. आणि घरात आपुलकी असेल तर जगणं थोडं अधिक सुंदर होईल, नाही का?
2: वा वा, किती छान सांगितलंस. चला आता तुला आणखी एक पक्कड चहा देते.
0: म्हणूनच तर मी हे सगळं म्हटलं. मज्जा येणार. आण लवकर.
1: खरंच आपण जग बदलू शकत नाही, पण आपला स्वभाव बदलू शकतो. आणि प्रत्येक बदल आपल्यापासूनच सुरू होतो.
0: आणि म्हणून आजपासून राग कमी, चहा जास्त.
2: वा, चहा सुद्धा प्रमाणातच मिळेल. बरं
0: बरं बरं, ठीक आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत आज आपण ऐकणार आहोत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. आजारी पडल्यानंतर आधी आपण घरगुती उपाय करून पाहतो. त्यांनी जर का फार गुण आला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टर प्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केलंय होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्य सेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिरं आयोजित करतात. होमिओपॅथी विषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला आणि भाग दुसरा असे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. यापैकी अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण काही गैरसमज दूर करण्याचा आणि होमिओपॅथी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैशाली एक तरुण डॉक्टर आपल्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंद आहे वैशाली.
1: थँक्यू.
0: होमिओपॅथी या शब्दापासून आपण सुरुवात करूया. होमिओ आणि पॅथी असे 2 भाग असतील ना?
1: होय होय. यातला पहिला होमिओ जो आहे त्याचा अर्थ आहे सिमिलर आणि पॅथी म्हणजे पॅथॉस म्हणजे आजार किंवा सफरिंग. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा एक पेशंट सेट ऑफ सिमटम्स देतो तर आपण जे औषध शोधणार आहोत ते असं औषध आहे की त्या सिमटमच्या सिमिलर सिमटम्स तयार करणार औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
0: बर.
1: त्यामुळे होमिओपॅथी असं येतं. जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा सपोज डायरियासाठी कुठे गेलो किंवा कॉन्स्टिपेशन अगदी कॉमन त्रास आहे तर युजली आपल्याला असं औषध दिलं जातं ज्यांनी इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढते आणि डायरिया होतो किंवा लूज स्टूल्स होतात. होमिओपॅथीमध्ये आमचं वेगळं आहे. आम्ही ज्या औषधामुळे टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला. म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंटला.
0: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
1: 1810 जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्युट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला. तिकडे होमिओपॅथीचं कॉलेज सुद्धा उभारलं गेलं आणि तिथपासून खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
0: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसतीये, तर मला वाटतं त्याचा गुण आणि याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
1: होय, अगदी. होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे, पण आता संख्या खूप वाढत चालली आहे. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही. दुसरं म्हणजे परवडणारे औषधं आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते, परवडते. आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
0: बर. या उपचारांचा पाया काय म्हणजे तुम्ही म्हणाला तसं लक्षण मुख्यतः?
1: आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जे घेतो ना ते हे बघतो की यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात आणि त्याप्रमाणे कॉज टू इफेक्ट आम्ही औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज IBS झालं, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तर याच्यामध्ये इंटेस्टाईनचे म्हणजे बॉवेलचे सिमटम तर असतातच. काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं, वेगवेगळे कॉम्बिनेशन
0: किंवा
1: दोन्ही. पण यांचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये अँझायटी बरीच असते. आता ती अँझायटी वेगवेगळ्या कारणांसाठी असते, तर आम्ही ती अँझायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉज आणि इफेक्ट. कॉज इज अँझायटी बेसिकली जे माइंडमध्ये काम करतं आणि इफेक्ट म्हणजे जे त्यांचं सिमटम प्रॉमिनंट आहे. सपोज त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट आहे तर आम्ही असं औषध शोधतो जिकडे अँझायटी पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे. म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या. ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झालाय ते इमोशन आणि जे शरीरावर इफेक्ट दिसलंय ते मेन सिमटम आणि असं औषध देतो. म्हणून आम्ही म्हणतो की मुळापासून कमी होतो. म्हणजे जेव्हा अँझायटीज कमी होते तर त्या चिंतेमुळे किंवा चिंतेच्या टेंडन्सीमुळे जे इंटेस्टाईन मूव्ह होणार आहेत तेही कमी होतात.

0: पण म्हणजे रुग्णाचा इतिहास त्याची माहिती समजून घेणं हे फार महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असेल.
1: पहिल्या वेळेला आम्हाला वेळ लागतो कारण दोन पेशंट आले, तीन पेशंटले आयबीएसची, प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं कारण प्रत्येकाचा जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे आणि त्यांचे सिम्पटम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन सुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती होऊ शकतात, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं, ऍसिडिटीचे सिम्पटम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही आयबीएस लेबल केलं किंवा डायग्नोज केलं तरी त्यातले जे सेट ऑफ सिम्पटम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतला, अगदी संधिवाताचे पाच पेशंट घेतले आणि यांचे सिम्पटम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे, म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला, फक्त संधिवाताचे जरी सिम्पटम घेतले तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचं जॉईंट अफेक्शन वेगळं असते. पहिला जॉईंट कुठला इन्वॉल्व्ह झाला, त्यांना जेव्हा अग्रिवेशन होतात तेव्हा कुठल्या टाईमला सर्वात जास्त जॉईंट पेन असतं, म्हणजे काही ना सकाळी उठलं असतं खूप, काही ना रात्री झोपताना असतं, अगदी आजाराच्या सुरुवातीलाच. तर ही त्यांची इम्युनिटी एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देते त्या डायग्नोसिसला. हे त्यांचे स्वतःचे सिम्पटम आहेत, डायग्नोस सगळ्यांचा सेम आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस, पण त्यांची बॉडी हे सिम्पटम स्वतःचे प्रोड्यूस करते व्हेरी व्हेरी स्पेसिफिक. आम्ही याला इंडिव्हिज्युअलाइज म्हणतो की सेम डायग्नोसिसला वेगळे सिम्पटम. काही ना आधी फक्त राईट साईडचे जॉईंट इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्ट,
0: बर,
1: काही ना आधी खालचे जॉईंट मग सगळे वरचे, म्हणजे आधी गुडघे इन्वॉल्व्ह होतात मग पायाचे जॉईंट्स आणि मग शोल्डर. अशा वेळेला आमची औषधं वेगवेगळी आहेत. काही औषधांमध्ये किंवा राईटला पहिलं इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं. काही ना असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो, फक्त रात्री 3 ते 5 अग्रेव्हेशन असतं, म्हणजे तेव्हा एवढं जॉईंट पेन होतं की ते उठतात जॉईंट पेन. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम. म्हणून आम्हाला हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता ह्याच्या केसमध्ये हे तर आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काही ना प्रोलॉंग्ड, म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे वेरी करतं. काही ना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतं. आपण म्हटलं तर हे अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असं कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधीही दिसत नव्हता, त्याचे कुठलेही सिम्पटम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो. ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे, जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो, ते तर बरं होतंच आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास, हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमेटॉइडचं उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं, सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणी पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात. पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहेत किंवा औषधं वाढतायत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा, तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर प्रिस्क्राइब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिम्पटम असतात. तर औषध होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर पहिले हे सिम्पटम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रास होतोय, हे सिम्पटम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात युजली, किंवा पेन नाही मग आपण एक पेन किलर कमी करून बघू. आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना, किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, मग हळूहळू पेन किलर कमी होतात.
0: अच्छा,
1: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगले वाटतोय, मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिम्पटम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात,
0: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
1: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज आणि इफेक्ट माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो, किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की या आजारामध्ये, ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते. आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
0: बरोबर, आणि पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत
1: नाही. तसं सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो ते करूच नाही का पेशंट त्रास होतो.
0: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या पॅथीची जरी असली तरी ते त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
1: असं आहे, ते आमच्याकडे जे सिम्पटम घेऊन आले ते 20% दिसत आहेत, कारण बाकीची औषधं आहेत जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही.
0: बरोबर,
1: त्यामुळे कसं अगदी अलगत जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
0: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत क्रोनिक ज्याला आपण दीर्घकाळ एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल. पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी दिली जातात का, कसं असतं?
1: सर्दी खोकल्याची पहिले तर हिस्ट्री शॉर्ट असते, दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटला सायनोसायटिस, म्हणजे इथं डायग्नोसिस वेगळं, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळे डायग्नोसिस, दोन वेगळी औषधं.

0: मध्ये आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन असतं, पण तुम्ही जर पेशंटचे नीट बोललं तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागले, नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं, किंवा पहिला हेडेक सुरू झालं नंतर फीवर, की मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते, हातपाय सुद्धा दुखतात. म्हणजे जनरल सिमटम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात. काहीला लोकल पहिले येतात मग जनरल सिमटम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याची तहान खूप कमी झाली, मी पाणीच नाही पहिले 2 दिवस, किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावं असं वाटतंय, किंवा काहींना झोप जाते फीवर मध्ये. असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस, म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिमटम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण ते त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिमटम्स आहेत. आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो. काहींना गरम पाण्याने खूप चांगलं रिलीफ होतो, हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला, आणि त्यावरून औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीये त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो मग, आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो,
1: प्रतिकार शक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्वाचं
0: असतं. कारण हे जे सिमटम आहे हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहेत, स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिमटम येत आहेत ते आहेत.
1: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच, अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी ताप असतं किंवा सर्दी खोकलाचे, तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतं.
0: कारण

0: त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो मग, आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो,
1: प्रतिकार शक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्वाचं असतं,
0: कारण हे जे सिमटम आहेत हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहेत, स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिमटम येत आहेत ते आहेत.
1: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच, अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी ताप असतं किंवा सर्दी खोकलाचे, तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतो.
0: कारण बघा आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज आहे तो पांढरा असतो, थोड्या दिवसांनंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता ते कुठल्या स्टेजला येतात यांनी औषध बदलतं.
1: बरोबर. तुम्ही मगाचपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
0: बघा निदान जेव्हा आपण म्हणतो ना, ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे, मग ह्याला होमिओपॅथी ॲलोपॅथी आयुर्वेद मध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच, म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचा प्रोटोकॉल आहे आपला की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्माकोलॉजी आपण म्हणतो, ते ॲलोपॅथीचं आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळे. त्यामुळे डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं ॲनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची, आणि हे डायग्नोसिस असं, आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
1: हे तुम्ही सुद्धा तपासण्या करायला सांगता, पॅथॉलॉजिकल?
0: होय. पण आम्हाला ही वेळ कमी येते कारण आमच्याकडे मोठे मोठे फाईल घेऊन येतात
1: ऑलरेडी, त्यामुळे ऑलरेडी ते करून आलेले.
0: 80% वेळेला असंच होतं.
1: होमिओपॅथीची औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात, आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक. तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा अगदी सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का? म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
0: अत्यंत महत्वाचं आहे, आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते, कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिले आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिमटम्स वाढू शकतात. दिसताना गोळ्या छोट्या दिसतात म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो, म्हणून ते अवॉइड करावं, कारण दिसत असल्या छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
1: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं? म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात आणि
0: त्या बायोकेमिकच्या असतात, बाराक्षार असतात त्या, आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर, म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात,
1: उसाच्या रसा,
0: उसाच्या रसापासून. आणि आमच्याकडे एक पावडर पण यायची, ती बकरीचं दूध म्हणजे त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल डिस्पेन्सिंग साठी, जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेस म्हणणं किंवा इतर मिनरल्स म्हणणं बनतात, अशा बऱ्याच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस म्हणणं बनवतो आम्ही औषधं.
1: म्हणजे त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी,
0: अगदी वेगळी, त्यामुळे सगळं दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात. पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात, अगदी 10,000ची पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते, पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
1: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो डॉक्टरांनी सांगितलाय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा.
0: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी आम्ही कधीच रेकमेंड करत नाही, कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला एक 1.25 तास लागतो पेशंट बरोबर की यांना किती डोस किती रेपिटेशन मध्ये दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही जाऊन कुठूनही घेऊ,
1: अक्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये,
0: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिमटम येत असतील तर एक्स्ट्रा रेपिटेशन मुळे.
1: बरोबर. काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का, आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
0: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत, अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून अजून पोटेंटाईज करतात, त्याच्यानंतरच 200 बनते, 1,000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1,000 पोटेन्सी 200 देतो ना, तेव्हा तुम्हाला एक डोस दिला 3 गोळ्या एका वेळेला पुरतात, सपोज 3 गोळ्या 3 वेळेला, दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचंय, अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व्ह होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसातून 3 दा घ्या.
1: अच्छा.
0: अशा केसेसमध्ये लागतं.
1: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं हे कितपत योग्य ठरतं?
0: हे ऍक्च्युली अयोग्यच आहे, कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे, ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते, मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमटॉइड आर्थरायटिस. आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, आपल्याकडे इनिशियली आलंय, त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोस झालंय, त्यांनी औषध बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
1: अच्छा.
0: फॉर एक्झाम्पल आता रुमटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका.
1: अच्छा.
0: किंवा दुसरा कुठलाही की तुम्हाला
1: त्वचेवरती
0: किंवा वारंवार

0: अगदी व्हायला लागला खोकला, तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो, आता आपण कसं पायऱ्या खाली उतरतो तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाहीत, एकाच बॉडीमध्ये हे काम करतायत. तर जेव्हा आता संधिवात होतो, बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाले ट्रीटमेंट हाफवे सोडतात. आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे, मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट हरकत नाही, कारण ह्यानी इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाही आहे जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचा पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असा बरं करतो की एक छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बरेच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात, म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतं. आणि मग मी त्यांना सांगतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायचं तर करू शकतो, फक्त तुम्हाला त्रास कमी झाला ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये. तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता
1: बरं झालेलं आहे,
0: होय ही पावती आहे खरं तर.
1: अच्छा,
0: आता खरंच बरं होत
1: आहे त्याची,
0: होय
1: बरं. पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात, म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी?
0: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषधं आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, अलर्जी आपण ज्याला पित्त उठतं म्हणतो त्यासाठी सुंदर औषधं आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंट आणि लवकर येतो त्याच्यामध्ये स्लो. हा संधिवात म्हणा, अजून बरेच एक कधी युरिक ऍसिड ज्यांना हाय असतं ते किंवा स्पॉन्डिलायटिस वेगळे HLA-B27 वगैरे हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात, पण याचे सिमटम्स अगदी चांगले बरे होतात. कसं आहे ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह कारण ती जीन इज पॉझिटिव्ह, पण सिमटम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि अॅग्रिवेशन पुढे होत नाहीत, त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेम मध्ये चांगलं काम. त्याशिवाय एंडोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स मध्ये PCOD म्हणा किंवा थायरॉइड प्रॉब्लेम्स मध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉझच्या वेळेला जे सिमटम्स येतात ना की बाबा कधी खूप जास्ती ब्लीडिंग होतं, त्यांना अँग्झायटी इश्यू सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बरेच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रा नाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना, अशा केसेसमध्ये अँग्झायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप प्रवृत्ती असते, त्याशिवाय
1: डिप्रेशन
0: आणि कॉन्फिडन्स लॉस हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, अँग्झायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतं.
1: अच्छा, पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे मानसिक आजार?
0: हो, आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढल्यात. आणि तुम्ही आज बघितलं तर ह्या वयोगट म्हणजे एक 20 ते 30 मध्ये वाढलेले आहेत, त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असतं, त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाही आहेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागणार नाहीत. आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते आणि डिप्रेशन सारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ऍडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय, व्यसन, आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आता. कारण आधी आम्ही जे डिप्रेशन बघायचो ना ते 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर, कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
1: किंवा आयुष्यामध्ये अपयश म्हणा अशी काही समस्या,
0: त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20 ते 30 मध्ये आलेलं आहे आणि ह्याचं बऱ्याचशांचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
1: पण मग ह्या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
0: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात फ्रँकली की बाबा हे त्रास आहेत पण मला ह्या ह्या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट होते, 5 सिगरेट दिवसाच्या होते, आता ही यंग बाई आहे, किती 30 वर्षाच्या, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण जात नाही, आणि ह्याच्यामुळे मला माझ्या आता ऑफिसमध्ये काम करता येत नाही, 2 जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आले जेव्हा यांचा जॉब सुद्धा जायची वेळ आली, म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन की नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाहीये. तर आम्ही पहिलं काय विचारतो की 5वी सिगरेट 4 घ्या तुम्ही, 5th नाही घेतली तर काय सिमटम येत? मग ते सांगतात की बाबा उलटी सारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात, अशा वेळेला ते सिमटम नोट डाऊन करतो आणि सांगतो की 4th नंतर जेव्हा हे सिमटम येतील तेव्हा

0: औषध घ्या पण पाचवी घेऊ नका, असं करत करत त्यांना
1: आम्ही कमी करत आणायचं.
0: आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो. कारण व्यायाम केल्यानंतर एंडॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेसंट आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये, की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो. आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफ मध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात याच्यामुळे.
1: हे तुम्ही सांगितलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच नाही मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते, आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुद्धा करता.
0: होय होय, आमच्या एरियामध्ये आम्ही सिटीजन्स काही एकत्र आलोय. मी ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शालेय शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे, मुलींमध्ये जास्ती आणि मिडल क्लासमध्ये जास्ती आहे. आता त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपल्या समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली आहे, डॉक्टर आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी पाचवी सहावी सातवी मध्ये या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसन का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं याच्यामध्ये, आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील, आता एक वेळ मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार त्यामुळे. आणि होतं कसं, बायकांचं शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच, जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन ह्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल मासिक पाळी हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य आहे, सगळं डिस्टर्ब होत.
1: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठी ही अत्यंत घातकच आहे.
0: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
1: भवितव्य
0: अगदी धोक्यात.
1: पण मग याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं व्यायाम योगासनं यांचीही मदत होते, तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या ऍलोपॅथीमध्ये सुद्धा की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
0: आम्ही या बाबतीतही सांगतो. कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एक व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईल बद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झालं आहे, ह्याचा मेन कारण आहे लठ्ठपणा आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड. आणि जंक फूड फार अभिमानाने खाल्ले जातात आज आणि त्याच्यामुळे 100 आजार, म्हणजे अगदी आपण पीसीओडी म्हटलं तरी ह्याचा बरेच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी, म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्ती असायला पाहिजे त्याच्यापेक्षा. आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, पीसीओडी त्याच्यात सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूड मुळे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं, पण जोपर्यंत ह्या तुमच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार आणि व्यायाम.
1: शैलीतले बदल हे फार महत्वाचे आहे,
0: अत्यंत आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर डायबिटीज हे जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिस मध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतोय आणि काय
1: प्रमाण
0: खूपच वाढलं.
1: प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
0: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध काढतो इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन. हे डायरेक्ट प्रतिकार शक्तीवर काम करून प्रतिकार शक्ती चांगली करतो आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता, आम्ही तुमच्या प्रतिकार शक्तीला तसंच स्टिम्युलेट करतो. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो, तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला मानतो. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल तर अगदी मोठ्यातले मोठा स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सिलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्वाचा ठरतो का?
0: येस, आम्ही पेशंटशी बोलतो. इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की बाबा ह्या इन्सिडेंट पण सुरू झाला, तेव्हा त्यांना कळतं अरे ह्या नंतर आपला स्वभाव बदलला, आपण चिडचिडे झालो, आपली झोप गेली, असं हळूहळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख

0: डायजेस्ट करता येत नाही आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ आम्ही जे एक संवाद असतो त्याच्यानंतर बदलतो आणि मग ते समोर येऊन सांगतात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता आम्ही ठरवलं की असं नाही करायचं आणि त्यामुळे ते बदलतात आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो की बाबा हे तुम्ही करू नका आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं जीवनशैलीबद्दल आणि आहार कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि ते जे लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मग अशी तुम्ही औषधाच्या डोस विषयी सांगितलं तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते त्याबद्दल सांगा
0: ना. आमचं आहे ना ज्या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभेखाली ठेवायला सांगतो कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतं त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही हे आम्ही सांगतो की बाबा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये त्याचा वास बराच काळ राहतो तोही आम्हाला चालत नाही म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही असं चालतं किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: अच्छा
0: कॉफी नाही सांगतो कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोटिक कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पेली त्याचा इफेक्ट कमी होणार.
1: अच्छा
0: बॉडीवरचा. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापुराचे आपण कुठली दुसरं औषध असेल जे घेतल्यात कापूर आहे तर आमचा औषधाचा इफेक्ट कमी होतो कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
1: बरं हा म्हणून या काही गोष्टी
0: दोन गोष्टी मेन आहेत.
1: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषत केमोथेरपीचे साइड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं त्याविषयी
0: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात त्यांची ट्रीटमेंट सुरू असते त्यांना किमोथेरपी जे सपोज एक सायकल सांगितले तर 12 सायकल म्हणूया आपण तर तिसऱ्या चौथ्या सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात हे आमच्यावर कन्फाइड करतात की बाबा मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे किमोथेरपीची पण मला जमत नाहीये कारण वॉमिटिंग खूप होते झेपत नाही. अशा वेळेला आम्ही जे सिमटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिमटम सेटल करतो त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस किंवा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना जी पाहिजे ती.
1: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं.
0: होमिओपॅथी ऍक्च्युली बघा आपण जर कर्करोगाचं उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेसमध्ये येतात कधी फर्स्ट स्टेज असतं सेकंड स्टेज थर्ड स्टेज मध्ये आजार पसरलेला असतो किंवा पेशंटचं एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला माझ्याकडे एक लेडी आलेल्या त्यांचं वय 80 वर होतं त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोज झाला होता. आता पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं त्यांना पोटात खूप दुखत होतं सगळ्या टेस्ट केलेल्या त्या ऑन्कोलॉजिस्टकडेच गेल्या होत्या त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका ऍलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना कारण साईड इफेक्ट जास्ती येतील आणि एवढा पसरलाय की आत्ता आपण जास्ती काही करू शकत नाही तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती तर त्या म्हणाल्या तुम्ही काही करू शकता का म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर जे सिमटम्स होते की बाबा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही थोडं पण जेवण जायचं नाही अशा काही सिमटम्स घेऊन आम्ही औषध सुरू केलं.
1: म्हणजे वेदना त्यांची एकतर कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची
0: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नव्हतं. अशा वेळेला ते असेल बाबा होमिओपॅथीमध्ये काय आहे का तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिने होता त्यांना पेन फार कमी होतं जेवणही सुधारलं होतं शेवटचे 3-4 दिवस नाही जेवल्या त्या ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस आहे
1: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे नक्की होऊ शकतं.
0: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह तुम्ही जे म्हणालात ते आता हे ऍक्च्युली मान्यवर आहे की माझ्याकडे एक महिला येत होत्या त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं त्यांची ट्रीटमेंट झालेली त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्यांमध्ये बघतोय आपण आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते म्हणजे आई मुलगी दोघी त्या आता त्यांची मुलगी म्हटले तरी आता 48 वय आहे त्यांचं त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहिती आहे फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतलं की ऑलरेडी सुरू झालं नाहीये ना त्याच्यानंतर औषध दिलं त्यांचं जे आलेलं औषध

0: आणि त्याच्यानंतर आय एन्श्योर की आता हे सिमटम येत नाही आहे, त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाही आहे. ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीच आहे, मॅमोग्राफीचे रिपोर्टही त्यांचे नॉर्मल आले. आणि तो जे सिमटम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली, ते सिमटमही आता येत नाही आहे. किंवा पेन यायचा, किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर. आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपल्याला समजते ही परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो. तर अशा वेळेला हे सिमटम कमी करून दिलेत आपण. तर जर काय सुरू होत असेल, कसं आहे पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही, स्टेज 1, 2, 3 झालं की सगळं कॅच होतं. पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठले डिस्पोजिशन आहे तर आपण ते करू शकतो.
1: अच्छा,
0: पण आता हे पिढ्याने पिढ्या मला माहिती म्हणून मी यांच्यात करू शकले.
1: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
0: नाहीच देत आहे. खरंय.
1: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील मला.
0: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत. होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेसचं. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो,
1: अर्धशिशी
0: हो. आणि होमिओपॅथीच्या वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी याच्यामध्ये बरेच फाटेफुटर तुम्ही जेव्हा ट्रिगर बद्दल बोलता तेव्हा, म्हणजे काही ना फक्त ऍसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतं, की जेवणाची वेळ चुकली मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं, हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशिशीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप, किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे, डेडलाईन्स आहेत, त्याच्यानंतर अर्धशिशी, काही ना इमोशनल आउटबर्स नंतर हा त्रास होतो. असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो. आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या ह्याच्यात जमतं, तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
1: अच्छा, तुमच्या ह्या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे आणि तुम्ही वैद्यकीय शिबिर, आरोग्य शिबिर सुद्धा घेत असता ठिकठिकाणी. या ठिकाणचा अनुभव कसा असतो? गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का?
0: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये कामं केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. मग मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळे पहिलं आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम. मग डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो. इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांच्या केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण तसं, तर ते हील करणं आम्हाला फार गरजेचं वाटतं. त्यामुळे अनाथाश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
1: अच्छा,
0: लहान मुलांसाठी
1: काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
0: मी आतापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकल मध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची 2 पुस्तकं आहेत. ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवलंय. होमिओपॅथी स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होतो की डेटा खूप जास्ती आहे आणि त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे. तर अशा वेळेला काय वाचावं आणि काय वाचू नये ह्याच्यामध्ये पुस्तकं चांगली चांगली वाचतच नाहीत आणि त्याच्यामुळे ते तितके चांगले तयार होत नाही. म्हटलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तर मी गेले 2009 पासून सुरू केलं. 10 वर्ष मला लागली, कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून, किंवा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तक वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं पुस्तक आहे. आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी एक्सप्लेन केली मी की बाबा हे सिमटम पेशंट मध्ये कसे दिसतील तुम्हाला,
1: म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः हे पुस्तक आहे.
0: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर, कारण एक डॉक्टरची 7-8 वर्षाची प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात. पण प्रॅक्टिस एवढी वाढलेली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो. तर अशा वेळेला काय करायचं, तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये ह्याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं सोपं होऊ शकतं.
1: तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची, वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे. तुमचे वडील बालरोग तज्ञ आणि तुम्ही मात्र होमिओपॅथी कडे वळले.
0: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला. ते म्हणाले होमिओपॅथी ही अत्यंत चांगली सायन्स आहे आणि ही आपल्याला फ्युचरला गरजेची आहे, कारण इम्युनिटीवर काम होतं, तर हे घेतलंच पाहिजे. आणि म्हणतो आता आपली ही गरज आहे. तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा, आणि मला समजायचं नाही, पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलेलं. पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता. आणि गमतीची गोष्ट अशी का, योगायोग आमचे जे फाउंडर होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल

0: ते सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टरच आहेत.
1: बर,
0: हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
1: बरोबर. डॉक्टर वैशाली भिडे, आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास, त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे, सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं, त्याविषयी एक जागृती निर्माण करणं, हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.

0: श्रोते हो आरोग्य दर्पण मालिकेत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, आताचा पद्मवनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला होता. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, दुपारचा 1 वाजलाय. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ। भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ। पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम। आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या वस्त्रोद्योगाशी संबंधित देशातल्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। F5 म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन

0: मी फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक, स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंग यांनी यावेळी व्यक्त केला.
1: दुनिया के 130 देशों से ऊपर बायर आया है. अभी मोदी जी ने 56 देशों से FTA हो रहा कुछ से हो

0: दुनिया के 130 देशों से ऊपर बायर आए हैं। अभी मोदी जी ने 56 देशों से FTA हो रहा, कुछ से हो गया है कुछ से बाकी। ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जीबिटर आए हैं। और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% MSME आए हैं। मैं उम्मीद कर रहा हूं कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे।
1: पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचलाय. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचे मुख्य घटक असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय. तर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवलाय. वाढलेला उत्पादन खर्च आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जेच्या किमतीचा इंधन दरांवर झालेला परिणाम यामुळे आरबीआयनं ही वाढ केली आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जातंय. मे 2021 वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा मार्ग मोकळा केला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. नीट यूजी फेर परीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रसिद्ध केले आहेत. उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीतली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीत कायम राहील. त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. चारा घोटाळा प्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी जलद गतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं आपली मोहीम अधिकृतरित्या सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताचा शांती हा दृष्टिकोन मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारतानं सुमारे 50 शांतता रक्षक मोहिमांसाठी सुमारे 3,00,000 कर्मचारी दिलेत आणि सध्या 10 मोहिमांमध्ये भारत 4,300 जास्त कर्मचारी कार्यरत आहेत असं ते यावेळी म्हणाले. सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागामुळे या अत्यंत महत्वाच्या संस्थेतली निर्णय प्रक्रिया अधिक बळकट व्हायला मदत होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व पॅलेस्टाईनला मिळावं यासाठी भारतानं पाठिंबा

0: धक्का दिलाय. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं काल झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्री प्रिया रंगनाथन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने काल सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र झालाय. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं सामर्थ्य कमी होईल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असा अमेरिकेचा दावा आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांवर तसंच इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांच्या जहाजांवर 20% शुल्क आकारलं जाईल, मात्र इतर देशांच्या व्यापारी जलवाहतुकीला मोकळा मार्ग मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काल घोषित केलं होतं. मात्र इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं म्हटलंय आणि अमेरिकेचा दावा फेटाळून लावलाय. अमेरिकेला लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याचं कोणतंही कृत्य इराण विरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल असा इशाराही इराणनं दिलाय. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा क्षेत्रीय कमांडर रवींद्र गंजू याला झारखंड पोलिसांनी लातेहार इथं अटक केली. गंजू याच्यावर झारखंड पोलिसांनी 15 लाखाचं तर राष्ट्रीय तपास संस्थेनं 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियोमध्ये प्रारंभ झाला. भारताच्या पीव्ही सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रेस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीनं स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहममध्ये होणार आहे. आकाशवाणी वृत्त सेवा विभागातले माजी संचालक सेबेस्टियन रॉबर्ट यांचं नुकतंच नवी दिल्लीत निधन झालं. गेली अनेक दशकं संरक्षण क्षेत्रातल्या आणि परदेशातल्या घडामोडींचं उत्कृष्ट वार्तांकन त्यांनी केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ. पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बन जाता है ये एक बात हमारे साथी ने लिखी है और एक साथी ये भी लिख रहे हैं कि संगीत प्रेमी के लिए संगीत सिर्फ मनोरंजन नहीं होता, वो सांस की तरह होता है. जब दुनिया समझ नहीं पाती तब एक राग समझ लेता है. खुशी में सुर ताल नचाते भी हैं और दर्द में वही सुर कंधा बन जाते हैं. नींद न आए तो लोरी बन जाता है और टूट जाए तो दिल को मरहम का भी काम करता है. संगीत प्रेमी के लिए हर सुबह एक नया आलाप और हर रात एक अधूरी बंदिश. वो भीड़ में अकेला होकर भी संगीत के साथ कभी अकेला नहीं पड़ता. शहर में हो या खेत खलिहान में, काम के बीच में हो या फुर्सत के पलों में, कहीं ना कहीं एक तान उसके भीतर बसती रहती है. किसी अपने की याद आए तो पुराना गाना जख्म कुरेद देता है और वही गाना अगले पल जीने की वजह भी बन जाता है. हार के बाद हौसला चाहिए तो संगीत हौसला बनता है और जीत के बाद जश्न चाहिए तो संगीत जश्न बन जाता है. क्या बात है, बहुत खूबसूरत बातें आपने लिखी है. और चलिए इसी के साथ एक और खूबसूरत गाना नौबहार, इस फिल्म से लता जी की आवाज़.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाई ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाई ऐश इन इकोनॉमिक वे. सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाई ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाई ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले.

भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरीराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या समुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवला आहे. होर्मुसच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बाहिया आणि MT मुंबासा या दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही जहाजांवरच्या 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशांचा समावेश होता. या हल्ल्यात MT अल बाहिया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. तसंच MT मुंबासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून UK होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियम नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्त पुरवठा मिळवता येईल. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला, तसंच 2029 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाही तसं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी

0: केली आहे. 2 आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या पी व्ही सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरी तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि जुली मॅकफर्सन या जोडीला 21-16 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्धेश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना त्याने या स्पर्धेचे अनुभव सांगितले.
1: खूप छान वाटतंय. ऑब्विसली परफॉर्मन्स एवढी छान आली आहे. 2 वर्ष मेहनत केली आहे त्यामुळे ही रिझल्ट येऊ शकला. एक्सपेरिमेंटल एस्पेक्ट मध्ये मेनली जी आम्हाला ट्रेनिंग भेटते एचपीसीएससी मध्ये ती सर्वात जास्त हेल्पफुल राहिली त्यामुळे ती जी पण मेहनत आहे ती दिसतात चांगलं वाटतंय.
0: भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंगहॅम इथं होणार आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार 3:30 हा खेळ सुरू होईल. लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं जिल्ह्यातल्या 182 विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी संकट निर्माण झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3:11 आणि 25 झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. होर्मुसच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या एमटी अल बहिया आणि एमटी मोम्बासा या दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षा विषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला तसंच 2029 कर्जमाफी योजनेत नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 561 अंकांची घसरण झाली आणि तो 77,055 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 160 अंकांची घसरण नोंदवत 24,052 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळची 5:03 आणि 13 सेकंद झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जगह।

सोच लो, अब तो संभलना होगा, मिलना है कल तो आज की रात चलना होगा।

प्रसिद्ध

0: मैचों की एक दिवसीय क्रिकेट श्रृंखला के पहले मुकाबले में बर्मिंघम में टॉस जीतकर बल्लेबाजी का फैसला किया है। ताजा समाचार मिलने तक इंग्लैंड ने 32वें ओवर में 6 विकेट पर 155 रन बना लिए हैं। फीफा फुटबॉल विश्व कप के पहले सेमीफाइनल में आज रात 12:30 बजे टेक्सास में फ्रांस और स्पेन आमने सामने होंगे। फ्रांस लगातार तीसरी बार फाइनल में जगह बनाना चाहेगा, वहीं स्पेन 2010 में विश्व कप जीतने के बाद इस बार विश्व कप फाइनल में पहुंचने की पूरी कोशिश करेगा। इसके साथ ही यह समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: दिस इज आकाशवाणी द न्यूज। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा। असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती आवश्यक। पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांचं प्रतिपादन। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। आणि पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं नागपूर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भात कार्यशाळेचं आयोजन। आता सविस्तर बातम्या। रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशातून रेल भूमी या नावानं पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली। नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते। रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहे। आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते। विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं।
2: अगर हम फ्लाई ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाई ऐश इन इकोनॉमिक वे, सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं। अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाई ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता। सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म। फ्लाई ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है।
1: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी केली। ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले। युनिसेफ, पत्र सूचना कार्यालय आणि एम्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसाठी बालपणातील असंसर्गजन्य रोग विषयी क्षमता बांधणी कार्यशाळेचं आयोजन आज एम्स नागपूर इथं करण्यात आलं। यावेळी बोलताना पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितलं की असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती व्हावी आणि आपल्या भावी पिढीचं संरक्षण या रोगांपासून व्हावं या करता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉक्टर प्रशांत जोशी यांनी सांगितलं की लहान मुलांमध्ये मोबाईल, जंक फूड यांच्या सवयीमुळे नॉन कम्युनिकेबल डिसीज अर्थात असंसर्गजन्य रोग जसं लठ्ठपणा, मानसिक आजार, मधुमेह हे बालपणापासूनच बालकांना ग्रासत असून त्यांच्या शीघ्र निदान आणि उपचारासाठी या कार्यशाळेमध्ये प्रसार माध्यमांना माहितीपर मार्गदर्शन केलं जात आहे।
3: Lack of physical activity, mental health, heart disease, diabetes type 1 and other non-communicable diseases like sickle cell, asthma, childhood development are all very important and are increasing rapidly in India. And therefore, it is very important to have early diagnosis, continuous monitoring and so that they don't develop into future complications and diseases.
1: युनिसेफचे क्षेत्रीय संचालक संजय सिंग यांनी सुद्धा आता रोगाचा प्रसार हा संसर्गजन्य रोगांकडून असंसर्गजन्य रोगांकडे जास्त वाढला आहे असं सांगितलं। त्यासंदर्भात प्रसार माध्यमांमध्ये देखील जनजागृती होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। या कार्यशाळेत पश्चिम क्षेत्रातील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। पश्चिम आशियातला संघर्ष आणि हॉर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे। उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय

0: ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचं मुख्य घटक ठरल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारत युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 मध्ये उत्तीर्ण होणार नाही त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वी मधील तिन्ही भाषांची निवड इयत्ता 9वी मध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. थोर तत्वचिंतक, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगरकर यांना वंदन करत आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्यात मंत्रालयात कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे राज्यातील श्रम शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख मनुष्यबळ निर्मितीला नवी गती मिळेल असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मध्ये सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला देखील आज मंजुरी मिळाली. यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच आपत्कालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजार आधारित वित्त पुरवठा मिळवता येईल. चित्रपट निर्माते, रील मेकर, फूड ब्लॉगर हे आपल्या आशय निर्मितीनं भारताच्या ऑरेंज अर्थव्यवस्थेला बळकटी देत असून सध्या जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढील 10 वर्षात 12-15% योगदान नेण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं IICT प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICTचे कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी आज केलं. पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं स्थानिक चिटणवीस सेंटर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भातील एका कार्यशाळेचं आयोजन आज पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालय केंद्राच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली प्रसार माध्यमांच्या संपादक आणि प्रतिनिधींसाठी करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईमध्ये अॅनिमेशन, व्हिडिओ, ग्राफिक्स, कॉमिक्स आणि गेम्स अर्थात AVCG या क्षेत्रात कौशल्य आधारित अभ्यासक्रम राबवणारं IICTचं केंद्र हे हब आणि स्पोक मॉडेलवर काम करणार असून मुख्यालय असलेल्या मुंबई केंद्रावर हे अभ्यासक्रम आता निम्न शहरी क्षेत्रीय केंद्रांवर देखील उपलब्ध होतील अशी माहिती डॉक्टर कुलकर्णी यांनी दिली. लहानपणापासून मुलांना सर्जनशील क्षेत्राची ओळख व्हावी याकरता IICT आणि NCERT द्वारा निर्मित अभ्यासक्रम देखील राबवले जातील. देशभरात 500 महाविद्यालय आणि 15,000 शाळांपर्यंत कौशल्य बोध या कार्यक्रमाद्वारे कंटेंट क्रिएशन प्रयोगशाळा देखील बनवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रसंगी महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. विदर्भाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरच्या व्हरायटी चौकात आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकार आणि विदर्भातील

कामदारांविरोधात निषेध व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकरी सिंचन आणि रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्या संदर्भात मीडियामध्ये जनजागृती आवश्यक. पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मध्ये सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं नागपूर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भात कार्यशाळेचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंताला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तालुका आणि ग्रामीण भागातल्या 213 ठिकाणांवरच्या जागांचा या माध्यमातून विकास होणार आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली.
2: एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाचीच असणार आहे.
1: पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होईल. काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15-20% आणि शेतमाल वाहतूक तसंच हाताळणी खर्चातही 15-20% बचत अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणही आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. अनेक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यावर मुक्त झालेल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन यांना 26,000 ऐवजी 50,000 रुपये द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. किमान 1 वर्ष कारागृहात राहिल्यावर निर्दोष मुक्तता झालेल्यांनाही याचा लाभ मिळेल.
0: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 TMC पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 TMC साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या उपयुक्त साठवण क्षमतेच्या 48%, मध्यम धरणांमध्ये 42%, तर लहान जलाशयांमध्ये 29% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये कोयना धरणात 49%, जायकवाडीत 32%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात कालपर्यंत राज्यात 334 mm पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना या 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळापुढे आज झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते.

प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. ATS काल एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. यात्रेचा कालावधी 15 ते 29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 20 लाख भाविक येण्याचा मंदिर समितीचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे 5 ते 6 ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांग वारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं दाखल झाली. या दिंडीत 15 अंध वारकरी आणि त्यांचे 5 मदतनीस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29.5% विद्यार्थी तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका आज सुरू झाली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 47 षटकात 8 बाद 257 धावा झाल्या होत्या. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयानं नागपुरात केलं होतं. जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढच्या 10 वर्षात 12 ते 15% योगदान देण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी यावेळी केलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा PPP तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटना प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: आजकाल कामासाठी किती भटकावं लागतंय रे बाबा. ही रस्त्याची कामं मिळणं पण कठीण झालंय रे बाबा आजकाल. अर अर काम शोधायचं सोडून दिनू चाललाय कुठं? काय रे दिनू, अरे कुठं चाललाय?
1: अरे मुलाला शाळा सोडायला चाललो ना मी.
0: अरे इथं दोन वेळेच्या खायचं वांदे झालंय, आता तू मुलांना कुठं शिकवतोय रे?
1: अरे बाबा आपल्या नशिबी दगड दोनदा आलं तर आलं, पण निदान मुलांच्या नशिबी तरी सुखाचा पारका शिवून देखील. आणि नाही का आता आपल्या सरकारनं मोफत शिक्षणाची सोय केली आहे.
0: वय वय
1: त्याचा लाभ घे आणि भलं कर आपल्या पोराचं आणि आपल्या जीवनाचं बी.
0: वय रे बाबा.
2: आपली मुलं ही आपली आणि आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत.
3: आपली मुलं शिकली तरच आपण आणि आपलं राष्ट्र सर्वार्थानं पुढे जाईल.
2: घ्या विनामूल्य शिक्षण, घडवा यशस्वी जीवन.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
5: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा। रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकडे

0: आता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऍश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते तो देन वी कॅन यूज फ्लाय ऍश इन इकोनॉमिक वे सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता है. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक सुरक्षा कौशल्य कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026 उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे. इंडियन ऑइलनं गेल्या आठवडाभरात 10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या. हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली. मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 पर्यंत परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध

0: उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले. हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरी विरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या. तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान होर्मुझच्या समुद्रधुनीत 2 तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर 29 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक राहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल. तर 2010 विजेते पदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी 7व्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4 तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्यार की चुवन अपनेपन का गांव छाया गीत रोज रात 10 बजे सिर्फ विविध भारती पर.
2: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम चित्रलोक बस थोड़ी ही देर में.